102.7 MHz हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ 1948 अर्थात 27 जून 2026 सकाळची 5:57 झाली आहे. मंगलवाद्यानं आजच्या कार्यक्रमांना प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोत्यो, मराठी अभंगांमध्ये संत तुकाराम महाराजांनी सावळ्या विठ्ठलाचं अनुपम्य असं वर्णन केलेलं आहे. गमतीची गोष्ट ही आहे की तो सावळा आहे तरी भक्त मोठ्या प्रेमानं त्याला पांडुरंग असं म्हणतात. या सावळ्या रूपावर भक्तांची अतीव प्रीती आहे. म्हणूनच एका अभंगामध्ये म्हटलं आहे, ओ काला एक बासुरीवाला. अशा या विठ्ठलाचं सगुण रूप भक्तांना सदैव लोभवीत असतं.

श्रोत्यो, आषाढी एकादशी जवळ आली की साऱ्या वारकऱ्यांना पंढरपुराचे अदमास लागलेले असतात. कार्तिकी आणि आषाढी या दोन तिथींना अखिल भारतातील सगळे वारकरी पंढरपुराची वारी करतात. तिथे त्यांचा जीवलग पांडुरंग युगे 28 कटीवर कर ठेवून उभा आहे. त्याची प्रतीक्षाही युगानुयुगाची आहे आणि तेवढीच युगानुयुगाची आहे या भक्तांची भक्तीसुद्धा.

दी सदैव चालत असते. भागवत धर्माचा कळस उभारला उभारताना कवीने लिहून ठेवला आहे, ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया, नामा तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. अशी विस्तारलेली भागवत धर्माची ही शाखा त्याचा आता वटवृक्ष झालेला आहे.

जीवविठ्ठल, शिवविठ्ठल, आत्माविठ्ठल म्हणजेच काय? तर तुम्हाला परमेश्वराचा शोध घ्यायचा असेल तर तो आपल्या अंतर्मनात घ्यावा लागतो. हनुमंत मोक्तिक फोडून त्यात श्रीराम शोधतात, तर भक्त प्रल्हादाला त्याचा देव हा

ढळतो. तुम्ही एखादं प्रतीक मनात ठेवलं तर तुम्ही त्याला देव मानू शकता. अट एवढीच की ते सद्गुणांनी ओतप्रोत असावं.

मंगल प्रभात या कार्यक्रमात आज आपण डॉक्टर वसंतराव देशपांडे, राणी वर्मा, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, पंडित शिवानंद पाटील आणि मोहम्मद रफी यांनी गायलेल्या रचना ऐकल्यात. भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 6:30 झाली. ऐकूया चिंतन.
1: नमस्कार, मी विनय मिरासे. आजच्या माझ्या चिंतनाचा विषय आहे स्वयंसिद्धी. अत्त दीप भव, स्वयं दीप भव ही तथागत भगवान गौतम बुद्धांची अलौकिक व मौल्यवान अशी शिकवण. भगवान बुद्ध म्हणजे जगातले एक सर्वोच्च प्रज्ञावंत व दिव्य ज्ञानप्राप्त योगपुरुष. पण खरं तर भगवान बुद्धांना युगपुरुष म्हणणे हा सुद्धा शब्दसंकोच. कारण युगायुगांच्याही पलीकडे मानवाच्या उद्धारासाठी ज्यांचे विचार व ज्यांचे तत्त्वज्ञान उपयुक्त आहे त्यांना केवळ युगपुरुष कसं म्हणायचं? पण बुद्ध जगातूनच काय, माणसाच्या मनातूनही अजून संपले नाही. अशा या कालजयी महामानवाच्या म्हणजे भगवान गौतम बुद्धाच्या शिकवणुकीतील एक अत्यंत मौल्यवान शिकवण म्हणजे अत्तदीप भव. प्रत्येक माणूस हा स्वयंसिद्ध असतो. प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने स्वतःची शक्ती दिलेली असते. प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक परम उत्कट अशी शक्ती असते. प्रत्येक व्यक्तीतच ती शक्ती असते. पृथ्वीवरील इतर सजीवांपेक्षा माणूस नावाच्या सजीवाला ही शक्ती अधिक प्रमाणात निसर्गाने दिली असते. पण दुःख असे की माणसाला त्याच्या ठिकाणची ही स्वयंसिद्धता व अपार शक्ती ओळखता येत नाही. जी व्यक्ती स्वतःला ओळखते, स्वतःतली अपार शक्ती जाणते, ती स्वतः स्वतःचा उद्धार करून घेते. आपल्यातल्या अपरिमित शक्तीच्या आधारे ती व्यक्ती मग जगाला वैज्ञानिक शोधांची, दिव्य विचारांची आणि अद्भुत कला सौंदर्याची देणगी देते. जगाच्या पाठीवर झालेले आजपर्यंतचे तमाम महापुरुष, विचारवंत, समाजसुधारक, कलावंत, साहित्यिक व संशोधक हे तेच होते ज्यांनी आपल्यातील निसर्गदत्त अशी अपार शक्ती ओळखली होती. बुद्धिमान असतो तो माणूस स्वतःच, कार्यक्षमता असते ती माणसाची स्वतःतच. त्यामुळे माणूस स्वतःच स्वतःचा गुरु असतो. ज्याप्रमाणे मूर्ती ही दगडातच लपलेली असते, त्याप्रमाणे माणूस स्वतः चिंतन केले, ध्यान केले, मनन केले, चिंतन केले तर माणूस मोठा होऊ शकतो. बऱ्याच वर्षापूर्वी अमेरिकेत कार्वर नावाचा एक अद्भुत माणूस होऊन गेला. एखादी दंतकथा वाटावी असे त्याचे जीवन होते.

0: कार्यक्षमता असते ती माणसाची स्वतःतच, त्यामुळे माणूस स्वतः स्वतःचा गुरु असतो. ज्याप्रमाणे मूर्ती ही दगडातच लपलेली असते त्याप्रमाणे माणूस स्वतःचा स्वतः चिंतन केले, ध्यान केले, मनन केले, चिंतन केले तर माणूस मोठा होऊ शकतो. बऱ्याच वर्षापूर्वी अमेरिकेत कार्वर नावाचा एक अद्भुत माणूस होऊन गेला. एखादी दंतकथा वाटावी असे त्याचे जीवन होते. एकाच वेळी रसायनशास्त्रज्ञ, कृषीशास्त्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ आणि उत्तम वक्ता, उत्तम लेखक व उत्तम समाजसेवक असलेल्या या उत्तुंग गुणवत्तेच्या माणसाने कोणत्याही मानवी गुरुकडे जाऊन औपचारिक शिक्षण घेतलं नाही. त्याला शिकवायला कुणी आलं नाही, कुणीच त्याच्यासोबत नव्हतं, कारण तो बालपणापासून अनाथ, बेघर, निराश्रित होता. असह्य गरिबीचे आणि अपरिमित दुःखाचे, दुर्दशेचे चटके सोसत याच्या त्याच्या आश्रयाला राहून कारवा स्वतः शिकला आणि मोठा झाला. पण नुसता मोठा झाला नाही तर जगाला अचंबित करणारा शास्त्रज्ञ, संशोधक, समाजसेवक, लेखक व वक्ता झाला. पण हा चमत्कार मुळीच नव्हता. पण हे सगळं पाहताना मनुष्याला बुद्धाची शिकवण मात्र आठवत नाही. बुद्धाच्या शिकवणीचा हाच मुख्य सार आहे. माणसाला निष्क्रिय व आळसी बनविणारे परावलंबी तत्त्वज्ञान बुद्धाला मान्य नाही. बुद्ध प्रयत्नांचा, परिश्रमांचा व परिवर्तनाचा पुरस्कार करतात. बुद्ध देव नाही तर दैव नाकारतात आणि प्रयत्नवादांचा पुरस्कार करून बुद्धिवादाचा अंगीकार करायला शिकवतात. अत्तदीप भव या बुद्ध तत्वाचा अर्थ हाच आहे. बुद्ध म्हणतात, तूच तुझा दिवा आहे, तूच तुझा मार्गदर्शक आहे, तूच तुझा उद्धारक आहे. निसर्गतः लाभलेल्या अपार शक्तीचा व अचाट बुद्धिमत्तेचा वापर करून तूच तुझा मार्ग शोध. तुझ्या आत असलेल्या दिव्य प्रकाशात तू तुझ्या प्रगतीची वाटचाल कर. तुला मार्ग दाखविणारा अन्य कुणीच नाही. तो तुला फार तर वरवरची समज देईल, मात्र मार्ग तुला स्वतःला शोधून काढावा लागेल. यश मिळविण्यासाठी दुसऱ्याचे प्रयत्न काम येत नसतात. ज्याप्रमाणे स्वतः जीवल्याशिवाय भूक भागत नसते, त्याप्रमाणे स्वतः कष्ट केल्याशिवाय, स्वतः प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नसतं हे सत्य बुद्धाने सर्वप्रथम सांगितले.
1: चिंतन या कार्यक्रमात विनय मिरासे यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत.

सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी कृषीवाणी या सत्रात मृदा आणि जलसंधारणाच्या उपाययोजना याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती आपण ऐकू शकाल.

सहा वाजून 45 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आम्ही प्रसारित करू. 6:50 परिसर अंतर्गत पावसाचं घटतं प्रमाण भाग तिसरा आपण ऐकू शकाल. वक्ते डॉक्टर राहुल भागवत हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष आज 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मिश्र संगीत आपण ऐकू शकाल 7:40 8:15 हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात संगीतकार आर डी बर्मने यांच्यावर आधारित विशेष कार्यक्रम. चित्रपट संगीताच्या उर्वरित रचना प्रसारित होतील. 9 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

साडेदहा वाजता मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल. आपकी पसंत 11 वाजता आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात ती होती म्हणून उज्ज्वला आणि राजकुमार साळवे यांच्याशी वरदा हसबनीस यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल.

1 वाजेपासून विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. सायंकाळी 5:30 वाजता युवावाणी आपण ऐकू शकाल. सहा वाजून 15 मिनिटांपासून विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 7:15 विधिमंडळ साप्ताहिक समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. किसानवाणी कार्यक्रमात 7:30 वाजता सद्य परिस्थितीत पीक नियोजनाच्या महत्त्वाच्या बाबी याविषयी चर्चा आपण ऐकू शकाल. सहभागी तज्ज्ञ सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत, कृषी संशोधन केंद्र यवतमाळ. डॉक्टर संदीप कदम, कृषी संशोधन केंद्र यवतमाळ. 8:15 विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करू. असे असतील आमचे आज प्रसारित होणारे विविध कार्यक्रम. आणि या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ. Megahertz आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद, आकाशवाणी यवतमाळ.

0: आकाशवाणी यवतमाळ केंद्र 6:40 झाली आहे. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात मृदा आणि जलसंधारणाच्या उपाययोजना याविषयी. मंडळी, जल आणि मृदसंधारणाची गरज का आहे ऐकूया याविषयी. जमिनीवरील गवत, झाडे, झुडपे यांचे आच्छादन कमी झाल्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर होणारी जमिनीची धूप कमी करण्यासाठी, वहितीखालील क्षेत्र निकृष्ट होण्याची क्रिया कमी करण्यासाठी किंवा पूर्णपणे थांबविण्यासाठी, जमिनीच्या धुपीबरोबरीने वाहून जाणारे मातीतील अन्नद्रव्य, शेतीनिविष्ठा यांच्या संवर्धनासाठी, पावसाच्या अनियमितपणामुळे दिवसेंदिवस कमी होत असलेला पाण्याचा साठा वाढविण्यासाठी, तसेच जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाल्याने खालावलेली भूजल पातळी वाढविण्यासाठी आणि विकास कामासाठी लागणारे भरपूर पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी जल आणि मृदसंधारणाची गरज आहे. या जल आणि मृदसंधारणाचे फायदे याप्रमाणे. जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात कमी होते. मंडळी, सध्या शेतकरी तिन्ही हंगामात पिके घेत असल्याने जमिनीत सतत ओलावा असतो, त्यामुळे जमिनीत बुरशीचे प्रमाण वाढत आहे. परिणामी यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असून बरेच

0: बरेचदा पीकसुद्धा हाती येत नाही किंवा उत्पादन कमी होते. अशा मशागतीमुळे जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात नष्ट होते. याशिवाय ज्या किडे सुप्त अवस्थेत किंवा कोशावस्थेत जातात त्या नष्ट होतात. जमिनीची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढते. जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होते. मंडळी, जमीन तापल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण 6 पट वाढते. सूर्यप्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते तसेच ती जमिनीला सुद्धा असते. तसेच जमिनीतील पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांची घनता वाढते. त्याचा फायदा नक्कीच पिकांच्या वाढीसाठी होतो. आता शेतजमिनीवर करावयाची जल आणि मृदसंधारणाची कामे कोणती ऐकूया याविषयी. मंडळी, लागवडीस अयोग्य किंवा निकृष्ट होत असलेली जमिनीवर मृदसंधारणासाठी जलशोषक समतलचर, समपातळी सलगचर, वृक्ष लागवड, कुरण लागवड, शेत तलाव यांना प्राधान्य दिले जाते. वहिते खालील क्षेत्रात जागच्या जागी पावसाचे पाणी मुरविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांचा अवलंब केला जातो. परंतु आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत राबविलेल्या मृद आणि जलसंधारण विभागाने घेतलेल्या प्रयोगाचे निष्कर्ष पाहूयात आणि याच उपाययोजना कराव्यात. मातीत ओलावा राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते, त्यामुळे अन्नद्रव्य पिकांना सहज उपलब्ध होतात. जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची हालचाल आणि वाढ होण्यास मदत होते. परिणामी जमिनीची उत्पादकता वाढते. तर मंडळी, अशा प्रकारे आताच आपण मृद आणि जलसंधारणाच्या उपाययोजना याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत.
1: कृषीवाणी आपण ऐकलीत. वाचक स्वर होता भावना कांबळे यांचा.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळची 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसरे हे दोन्ही कार्यक्रम अनुक्रमे मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रमाणात याच्यात ओढले जातात. अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन या समस्या येतात आणि हळूहळू मग त्याच्या जे काही अकॅडेमिक्स आहे त्याचा अभ्यासक्रम आहे त्याच्यावर त्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन होतं आणि मग त्याचा परफॉर्मन्स हा एक प्रकारे घसरत जातो. दुसरं म्हणजे हे व्यसन केल्यामुळे बरेच वेळेला निष्क्रियता येते. अशा रीतीने कर्तव्य जे आपले आहे की त्या कर्तव्यामध्ये कसूर ही दिसून येते.
1: म्हणजे ज्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे ते मागे पडतं कुठे
0: पडतात. हो, एखादा समजा नोकरीवर जाणारा असेल तर तो बऱ्याच वेळेला या नशेच्या आधी नसल्यामुळे त्याचे सुद्धा ॲब्सेंटिझम हे खूप कॉमन कारण आहे. हे होता होता कुटुंबावरती सुद्धा त्याचे विपरीत परिणाम होतात. बरेचसे जे व्यसनी अंमली पदार्थ आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं संशयी वातावरण मनामध्ये येतात, संशयाचे विचार येतात आणि मग त्या अनुषंगाने भांडणं सुरुवातीला, मग मारहाण आणि अगदी जीवावर उठणं वगैरे अशा कृती त्याच्यातून घडू शकतात. तर एकंदरीत म्हणजे जे वैयक्तिक म्हणून जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये ती व्यक्ती पाठी पडते आणि त्याचबरोबर चार चौघात जाऊन जे सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये सगळं मागे पडतो माणूस. बऱ्याच वेळेला कसं असतं ही जे अंमली पदार्थाचे व्यसनं जडतात त्यावेळेला इतरही मानसिक समस्या त्यांना उद्भवतात, डिप्रेशन, स्किझोफ्रेनियासारख्या किंवा सायकोसिस.

0: मी म्हणतो ॲंग्झायटी, अशा गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात आणि एकंदरीत तो त्या जे वावटळ निर्माण होतं त्याच्यामध्ये खेचला जातो.
1: पर हे सगळे झाले दुष्परिणाम, पण एखाद्या व्यक्तीला जर लक्षात आलं की आपण याच्यापासून दूर राहायला पाहिजे, तर अशा वेळी त्या व्यक्तीनं काय प्रयत्न करावेत?
0: आता याच्यामध्ये पहिला टप्पा आहे म्हणजे मान्य करणं, मी या गोष्टीमध्ये अडकलोय. एकदा का तिची व्यसनाचे विड्रॉल सिम्पटम्स कमी झाले की मग त्याच्यावर ग्रुप थेरपी किंवा काउन्सिलिंग असतात किंवा सायकोथेरपी आम्ही म्हणतो ती करावी लागते. ती केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःचे स्ट्रॉंग पॉईंट्स कळतात, वीक पॉईंट कळू शकतात. ते वीक पॉईंट्स असतील तर त्याच्यावर मात करता येते, किंवा स्ट्रॉंग पॉईंट्स असतील तर ते अधिक कसे बळकट करता येतील याकडे लक्ष देऊन मग तो प्रवास सुखकर होऊ शकतो. पण याच्यामध्ये त्याचे जे मित्र आहेत किंवा आप्तेष्ट आहेत, कुटुंबातील सदस्य आहे, यांनी थोडं त्याला मदत करणं गरजेचं आहे. समजून घ्यायला पाहिजे की हा एक आजार आहे आणि तो आजारी आहे, तर त्याला त्या त्या टप्प्याप्रमाणे काळजी जर घेतली आणि त्याला प्रोत्साहित केलं तर तो या व्यसनांपासून किंवा या अंमली पदार्थांपासून दूर राहू शकतो.
1: तर श्रोते हो, अंमली पदार्थांमुळे होणारं नुकसान, जी हानी होते त्या संदर्भात, त्यावर काय उपचार करता येतील याही संदर्भात आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेबेकर यांच्याकडून अतिशय सविस्तर अशी माहिती घेतली, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया. डॉक्टर, आपण इथे आलात आणि अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने अतिशय महत्वाची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण वन्यजीवांचे आपल्या निसर्गात काय महत्त्व आहे ते जाणूया. जेव्हा आपण वन्यजीवांचं रक्षण करतो तेव्हा आपण पृथ्वीवरील जीवनाचं रक्षण करतो. पक्षी, प्राणी, कीटक, सरीसृप, मासे, कासव, साप, झाडं आणि सूक्ष्मजीव हे सर्व मिळून पृथ्वीवरील जीवनचक्र चालवतात. आज मानव स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव समजतो, परंतु सत्य हे आहे की मानव निसर्गावर अवलंबून आहे, निसर्ग मानवावर अवलंबून नाही. जर वन्यजीव आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. निसर्गातील प्रत्येक जीव अन्नसाखळीचा भाग आहे. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात, मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात, तर कीटक, पक्षी आणि सूक्ष्मजीव परिसंस्थेतील विविध प्रक्रिया चालू ठेवतात. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होऊ शकते. अनेक पक्षी फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया दूरवर पोहोचवतात, त्यामुळे नवीन जंगले निर्माण होतात. हॉर्नबिल, बुलबुल, बारबेट, कबूतर यांच्यासारखे पक्षी जंगल पुनर्निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षी दररोज शेकडो कीटके खातात. बीटर, ड्रॉंगो, सॉलो, वॉबलर यांच्यासारखे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गिधाड, गरुड, घार यासारखे पक्षी स्वच्छता दूत आहेत. काही वर्षापूर्वी भारतात लाखो गिधाडे होती, परंतु दुधाळ

0: जनावरांना दिल्या जाणाऱ्या डायक्लोफिनाइक या औषधामुळे गिधाडांची संख्या 95% घटली. वन्य प्राण्यांचे पण महत्त्व आहे. वाघ, बिबट्या, रानकुत्री आणि इतर शिकारी प्राणी जंगलाचा समतोल राखतात. जर जंगलात वाघ नसतील तर हरणांची संख्या वाढेल, गवत आणि झाडांची पुनर्निर्मिती कमी होईल, जंगलाचे नुकसान होईल. म्हणूनच शिकारी प्राणी हे जंगलाचे रक्षक आहेत. कीटकांचे पण खूप महत्त्व आहे. मधमाशा आणि परागीभवन ही निसर्गातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. जगातील सुमारे 75% फुलझाडं आणि 35%पेक्षा जास्त अन्न पिकं परागीभवनासाठी मधमाशांवर अवलंबून आहेत. मधमाशा नसतील तर काय होईल? तर अन्न उत्पादन कमी होईल, जैवविविधतेचा ऱ्हास होईल. आता आपण सरीसूपांबद्दल पण थोडं जाणून घेऊया. साप, पाल, सरडे, घोरपड आणि इतर सरीसूप कीटक नियंत्रणात मदत करतात. ते अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. सापांचं महत्त्व म्हणजे भारतात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. प्रत्यक्षात बहुतेक साप विषारी नसतात. साप हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत, कारण ते उंदीर नियंत्रण करतात. एक उंदरांची जोडी वर्षभरात शेकडो पिल्ले निर्माण करू शकते. एका सापामुळे वर्षभरात जवळपास 1000 उंदरांचे नियंत्रण होते. आज जगातील जवळपास 50% शेतीचं नुकसान उंदरांमुळे होऊ शकतं जर त्यांचे नैसर्गिक शत्रू साप कमी झाले तर. आपण वापरलेली रासायनिक खते आणि कीटकनाशके ह्यामुळे उंदीर मरतात, साप मरतात, गांडुळे मरतात, शेती उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, परिणामी मातीची सुपीकता कमी होते. म्हणून सेंद्रिय शेती करा, गांडूळ खत वापरा, जैविक खतांचा वापर करा, ही काळाची गरज आहे. कासव ही जल परिसंस्थेतील स्वच्छता कर्मचारी आहे. ती मृत जैविक पदार्थ खातात, जलाशय स्वच्छ ठेवतात आणि परिसंस्थेचा समतोल राखतात. मासे जलसंसाधनांचे आरोग्य टिकवतात, पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक मानले जातात. आता सर्वात महत्त्वाचा शत्रू म्हणजे प्लास्टिकबद्दल बोलूया. प्लास्टिक हे पाऊस कमी होण्याचे थेट कारण नसले तरी त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. पक्षी वाचले तर जंगल वाचतील, मधमाशा वाचल्या तर अन्न वाचेल, साप वाचले तर शेती वाचेल, कासव आणि मासे वाचले तर पाणी वाचेल, आणि वन्यजीव वाचले तरच निसर्ग वाचेल. म्हणून वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहे. आता ऐकूया दिनविशेष. आज

श्रोत्यो, कॅलेंडरच्या तारखांमध्ये अनेक तारखा अतिशय महत्त्वाच्या असतात. जून 27 ही तारीखही त्याचप्रमाणे महत्त्वाची आहे. 27 जून 2008 रोजी भारताचे लष्कर प्रमुख जनरल मानेकशॉ यांचं निधन झालं. मानेकशॉ यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर इथं पारशी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील होरमूजी मानेकशॉ आणि आईचं नाव हिराबाई होते. मानेकशॉ यांचं कुटुंब मूळचं वलसाड गुजरात येथील. त्यांचं शालेय शिक्षण अमृतसर इथं झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नैनिताल येथील शेरवूड कॉलेजमध्ये घेतलं. त्यांच्या वडिलांची त्यांना स्वतःप्रमाणे डॉक्टर बनवायची इच्छा होती, परंतु वडिलांच्या विरोधात जाऊन त्यांनी देहरादून इथं असलेल्या भारतीय सैनिकी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. सॅम मानेकशॉ हे भारतीय मिलिटरी अकॅडमीमधून बाहेर पडलेल्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. 1934 पदवीधर झाल्यानंतर त्यांची सेकंड लेफ्टनंट या पदी नियुक्ती झाली. मानेकशॉ यांनी ब्रिटिश लष्करात आणि भारतीय लष्करात आपली जवळपास 40 वर्षाची कारकिर्द घडवली होती. दुसरं महायुद्ध तसंच 1948, 1965 आणि 1971 या तिन्ही युद्धामध्ये 1962 चीन युद्धात त्यांनी हिरिरीनं सहभाग घेतला होता. मानेकशॉ हे सरसेनापती ज्यांना त्यांच्या युद्धभूमीवरील शौर्यासाठी पदक मिळाले आहे. जपानबरोबरील बर्मा युद्धात ते प्राणांकित जखमीसुद्धा झाले होते. मानेकशॉ यांचं भारतीय सैन्यातील आयुष्य हे 40 वर्षाचं. दुसऱ्या महायुद्धापासून ते भारताच्या 3 चीन पाकिस्तान विरुद्ध युद्धामध्ये ते होते. दुसऱ्या महायुद्धात कॅप्टनच्या हुद्द्यावर असताना मानेकशॉ बर्मा येथील सिटांग नदीच्या मोहिमेवर होते. तिथे झालेल्या लढाईत ब्रिटिश लष्करानं नुकसान सोसूनही मोहीम फत्ते पाडली. इथं असलेल्या पॅगोडा हिल्सवर ब्रिटिश सेना ताबा मिळवताना मानेकशॉ यांना LMG गोळ्या लागल्या. ते गंभीर जखमी झाले. मेजर जनरल डेव्हिड कोवान यांनी मानेकशॉंना वाचवलं. सैनिकी सूत्रानुसार मानेकशॉ यांच्या नेतृत्वानं ती मोहीम यशस्वी होण्यास मदत झाली. यात जखमी झालेले असताना रंगूनमध्ये डॉक्टरांनी मानेकशॉंची जगण्याची शक्यता फार कमी गृहीत धरली होती. तुम्हाला काय झालं असं डॉक्टरांनी विचारलं असताना मानेकशॉ म्हणाले होते, मला गाढवाने लाथ मारली. मरणाच्या दारातील या व्यक्तीचं उत्तर पाहून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि ते यशस्वी झाले. 7 जून 1969 रोजी त्यांनी जनरल PP कुमार मंगलम यांच्याकडून सैन्य प्रमुख पदाची सूत्र स्वीकारली. 1971 घडामोडीनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्यानं मानेकशॉ यांचं सेनापती पद कसायला लागलं. 1971 युद्धात त्याची परिणिती झाली. या युद्धात भारतानं विजय मिळवला. या युद्धात मानेकशॉ यांचे प्रभावी नेतृत्वाने अतिशय सजग युद्धनीतीने भारतीय सैन्याने शत्रूंना पाणी पाजलं. जनरल मानेकशॉ यांची कारकिर्द अतिशय गाजलेली आहे. मानेकशॉ यांच्या प्रभावी कामगिरीनं तत्कालीन भारताचे राष्ट्रपती वराह व्यंकटगिरी यांनी मानेकशॉ यांना 1972 पद्मभूषण या सन्मानानं सन्मानित केलं होतं. जानेवारी 1973 रोजी मानेकशॉ यांना अतिशय खास असं फील्ड मार्शलचं पद मिळालं. स्वतंत्र भारतात केवळ 2 व्यक्तींना हे पद मिळालं आहे. या पदावरील व्यक्ती कार्यरत नसली तरी अधिकारिकदृष्ट्या निवृत्त होत नाही. जानेवारी 15, 1973 या रोजी मानेकशॉ यांनी कार्यालयीन निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर ते तामिळनाडूमधील वेलिंग्टन या सैनिकी कंटेनमेंट जवळील कुन्नूर या शहरात राहत होते. यानंतरच्या काळात त्यांनी डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजचे प्रमुख म्हणून काम केलं. काही खाजगी कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून पदसुद्धा भूषवलं. मानेकशॉ यांचं निधन 27 जून 2008 रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात दीर्घ दुखण्यानं झालं. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
2: NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95 274 28 472.

घनगर्द आभाळ धरित्रीला टेकलेलं, एक झाड हिरवगार डोहाकडे झुकलेलं, एक थरा अवखळ खळाळून वाहणारा, एक डोंगर जलाशयात प्रतिबिंब पाहणारा, आज जे आहे ते उद्या असेल का? येणाऱ्या पिढीला ते पुस्तकातच दिसेल का? चला वसुंधरेचा ठेवा जतन करूया.

श्रोते हो, आज सकाळी 8:15 ऐकायला विसरू नका संगीतकार आर डी बर्मन यांच्यावर आधारित विशेष कार्यक्रम. चुरा लिया है तुमने. लेखन आणि प्रस्तुती मंगला माळवे. चुरा लिया है तुमने.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 7:07 होत आहे. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: विजेत्याची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 7:07 यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो. बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आता सविस्तर बातम्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारतानं त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. अंमली पदार्थ हे देशाच्या सुरक्षेला, सामाजिक स्थैर्याला आणि अर्थव्यवस्थेला आणि विशेषतः युवा पिढीला गंभीर धोका पोहोचवत असल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत नॉर्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीत बोलताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधातील लढा पुढील 3 वर्षात निर्णायक टप्प्यावर पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला. या मोहिमेत सर्व यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्र येण्याचं आवाहन शाह यांनी केलं. ते म्हणाले,
1: मेरा आप सबसे विनम्र आग्रह है कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जी. ये लड़ाई कोई एक विभाग, कोई एक राज्य, कोई एक सरकार, कोई एक व्यक्ति लड़ ही नहीं सकते. इसके लिए सभी सरकारों को एक साथ एक मंच पर आना होगा और सभी सरकारों में सभी विभागों को एक मंच पर आना होगा.
0: या बैठकीत भारताला 2029 पर्यंत

0: नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा गृहमंत्र्यांनी मांडला. तसंच तस्करी रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टल्सची माहिती देत सर्व राज्यांनी माहितीची त्वरित देवाणघेवाण करण्याचे निर्देश दिले. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढ्यात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांचं शहा यांनी कौतुक केलं. अंमली पदार्थ विरोधी दिन काल पाळण्यात आला.
1: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
0: मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण कौशल्य विकास स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचं धोरण राज्य शासनानं स्वीकारले असून या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेलं कार्य उल्लेखनीय आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्थेच्या वतीनं पुण्यात आयोजित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, लातूर आणि कोल्हापूर इथं सारथीची विभागीय केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामं पूर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेनं पात्र ठरूनही जागा कमी असल्यामुळे नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण सेतू उपक्रम सुरू करण्यात येणार असून अशा विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसंच त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्चही राज्य शासन उचलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेती क्षेत्रातही राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार ॲप सुरू केला असून सुमारे 50 लाख शेतकरी त्याचा वापर करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मराठा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी पोहोचवण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
1: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
0: सारथी ही सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. संस्थेच्या उभारणी आणि बळकटीकरणामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विशेष योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, त्यांच्या यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व आगामी पूर्वपरीक्षा संगणकाधारित म्हणजेच CBT पद्धतीनं घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. परीक्षांमधील विलंब कमी करून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोगानं व्यापक सुधारणा सुरू केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आयोगानं पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन केलं आहे. CBT पद्धतीमुळं परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल. तसंच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल असा विश्वास भीमनवार यांनी व्यक्त केला. CBT पद्धतीचा निर्णय केवळ पूर्वपरीक्षांसाठी लागू असेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात सर्वत्र काल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ

0: असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस इथं विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केलं. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं नूतनीकरण करून सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. पिंपरी चिंचवड सांगली नाशिकसह राज्यात सर्वत्र सामाजिक न्याय दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार काल कोल्हापूर इथं मरणोत्तर प्रदान करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार डॉ पवार यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी स्वीकारला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल पुण्यात खेत बचाओ अभियानच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना, शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा अधिक व्यापक लाभ पोहोचवण्याचे मार्ग आणि कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर विचारमंथन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल श्री क्षेत्र आळंदी इथं भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थांच्या विविध कार्यक्रमाचा आढावा घेतला. श्री क्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असून इथं येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोसमी पावसानं राज्यात पदार्पणानंतर काही ठिकाणी दडी मारली आहे. धुळे जिल्ह्यात 2 दिवसातच पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अकोला जिल्ह्यात काल रिमझिम पाऊस झाला. धाराशिव शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली, परंतु खरीपाच्या पेरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. बुलडाणा जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरात पेरणीला प्रारंभ झाला आहे. अल निनोचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत जिल्हा कृषी प्रशासनाकडून विविध तालुक्यात कार्यशाळा घेतल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विश्रांतीनंतर काल सकाळी पावसानं हजेरी लावली. हवामान. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंतचा पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:20 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित गीत शिवराज्याभिषेक.
2: सादर करत आहोत सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन प्रस्तुत शिवराज्याभिषेक गीत.
3: प्रेरणा ॲडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग. मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग.
2: स्टुडिओ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई.

0: श्रोतेहो, आताच आपण शिवराज्याभिषेक गीत ऐकलं. या गीताचे प्रायोजक होते सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन.
1: शिवराज्याभिषेक गीत आपण ऐकलं प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोतेहो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्याचा समाजावर नेमका कसा परिणाम झाला होता?
1: शाहू महाराजांच्या काळामध्ये 80% लोक हे शेतीवरती अवलंबून होते.
0: हो,
1: बहुसंख्य लोक शेतीवरच आपली उपजीविका करीत होते. अर्थात शेतीमध्ये अनेक समस्या होत्या. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अज्ञान, त्यांचा अशिक्षितपणा, भांडवलाची कमतरता, शेताचा लहान आकार, शेतमाल विकण्याबाबत संघटनेचा अभाव, अशा प्रकारच्या अनेक समस्या होत्या. शाहू महाराजांनी या सर्व समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केलेले दिसून येतात. पहिली गोष्ट, शेतीसुद्धा करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि म्हणून शाहू महाराजांनी शेतीविषयक शिक्षणाच्या सोयी ग्रामीण भागामध्ये सुरू केलेल्या आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण ज्या शाळांमध्ये दिलं जायचं त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण दिलं जात होतं. शेती ही वर्षभर केली जावी यासाठी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले गेले होते, त्याबद्दलचं शिक्षण दिलं जात होतं. आधुनिक पद्धतीनं शेती केली जावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे शोधून काढलेली होती आणि ती सर्व अवजारे शेतकऱ्यांना पुरवली जायची. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे जे निर्माण केली गेली होती, या अवजारांचा वापर कसा करायचा याच्यासाठी म्हणून अधिकारी नेमले गेलेले होते.
0: अच्छा.
1: की जे अधिकारी त्या शेतकऱ्यांना त्याचं डेमो दाखवण्याचं कार्य करीत होते. अशा अनेक गोष्टी केलेल्या दिसून येतात की ज्यामध्ये शेतकऱ्यांना अधिक सहाय्य केलं जावं. कृषीविषयक प्रदर्शनं भरवलेली आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं त्यांना ज्ञान मिळावं. त्यामध्ये शेतीस उपयुक्त असणाऱ्या पशुधनांचंही त्या प्रदर्शनामध्ये सहभाग असायचा. अधिक चांगल्या प्रकारे शेती करणाऱ्यांसाठी म्हणून बक्षीस योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेली दिसून येते. शेतीविषयक पूरक अशा प्रकारचे पशुधनाची अधिक मोठ्या प्रमाणावरती निर्मिती व्हावी यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले दिसून येतात. शेती आणि शेतकरी या संदर्भामध्ये जे लिखाण केलं गेलेलं आहे ती पुस्तके शाहू महाराजांनी दरबारातर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता. शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्याची उन्नती झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या उन्नतीवरती अधिक भर देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. याच काळामध्ये तुम्ही कष्टकरी, कामगार विशेषतः आपण त्याला म्हणतो, या कामगारांच्या संदर्भामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी अनेक प्रकारचं कार्य केलेलं आपणाला दिसून येत. प्रामुख्याने हा कामगार वर्ग जो आहे तो विखुरलेला आहे, त्यामुळे त्याची पिळवणूक होते आणि म्हणून जागतिक पातळीवरती ज्या कामगार संघटना निर्माण झालेल्या आहेत तशा प्रकारच्या कामगार संघटना आपल्या देशामध्ये निर्माण व्हाव्या यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. एक राजा असून सुद्धा या सर्व लोकांना संघटित व्हा, तुम्ही संघटित झाल्याशिवाय तुमच्या समस्या सुटणार नाहीत. तुमच्या समस्यांवरती एकच उपाय आहे, ते म्हणजे तुम्ही सर्वांनी एकसंघ होणं, तुमचे संघ निर्माण करणं आणि त्यातून तुमची स्वतःची उन्नती करणं. अशा प्रकारचं मार्गदर्शन शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं दिसून येतं. कामगार संघटनांची निर्मिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि

0: सहाय्य केलेलं आहे. दुसरा तुमचा त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मागासवर्गीय आणि इतर समाजातील विशेषतः वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेलं कार्य. आता या संदर्भामध्ये शाहू महाराजांचा जो आरक्षणाचा निर्णय आहे, आरक्षणाचं जे धोरण आहे, जो जाहीरनामा आहे, तो जाहीरनामा या कार्याचं उदाहरण म्हणून अत्यंत प्रभावी आहे असं मला वाटतं. शाहू महाराजांनी जो जाहीरनामा की ज्या जाहीरनाम्यानुसार 50% या सर्व लोकांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलेलं आहे.
1: अच्छा सर, कृषी, जलसंधारण आणि सहकार क्षेत्रात सुद्धा शाहू महाराजांनी दूरदृष्टीनं अनेक कामं केली होती, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: अगदी बरोबर आहे.

0: सामाजिक क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जेवढे उत्तुंग कार्य केलेले आहे तेवढेच उत्तुंग कार्य कृषी आणि इतर क्षेत्रामध्ये केलेले आपणाला दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेती आणि शेतकरी यांच्यासंबंधी असणारा दृष्टिकोन राजर्षी शाहूंनी आयुष्यभर जोपासला होता. म्हणूनच तर राजर्षी शाहू महाराजांनी केवळ पाणी पुरवठ्याच्या योजनांवरती भर दिला नाही तर शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम केलेले दिसून येतात. त्यामध्ये शेतीचे आकारमान सुयोग्य राहावे म्हणून इनामे कायद्याने अविभाज्य ठरविली, शेतीला कर्ज पुरवठा केला, शेतीत नवनवीन लागवडीचे प्रयोग केले, शेती संशोधनाला प्रोत्साहन दिले, आदर्श शेतीचे म्हणजेच मॉडेल फार्म प्रयोग राबविले, शेती शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सुरू केल्या, शेतीमध्ये वेगवेगळ्या खतांचे प्रयोग केले, सहकारी संस्था सुरू केल्या, शेतीविषयक प्रदर्शने भरवली, शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठा उभारल्या, अशा प्रकारे उत्पादन वाढीसाठी पाणी पुरवठ्यापासून ते त्या उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत राजर्षी शाहूंनी शेकडो प्रकल्प राबविले आणि संस्थानातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध केले, त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला. अर्थात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये संस्थानात 1896-97, 1899-1900, 1901-02, 1905-06 आणि 1918-19 असा 5 वेळा भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळावर मात करण्यासाठी शाहू महाराज सतत विचार करत होते आणि ज्यावेळेला शाहू महाराजांनी युरोपचा दौरा केलेला होता या दौऱ्यात शाहू महाराजांनी तेथील देशस्थितीचे आणि समाजस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले होते. युरोपातील लोकांनी निसर्गातील साधन संपत्तीचा प्रत्येक स्रोत मोठ्या कल्पकतेने आपल्या भौतिक प्रगतीसाठी वापरल्याचे राजर्षी शाहूंनी पाहिले होते आणि मग शाहू महाराजांना असे वाटले की आपल्याकडे असे का होऊ नये, त्यातूनच त्याचे अनुकरण आपण का करू नये हा विचार शाहूंच्या मनामध्ये आला आणि त्या विचारानुसार कृती करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. त्यातूनच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
1: हो, आणि जलसंधारणाबद्दल आपण काय सांगाल सर?
0: शाहू महाराजांनी संस्थानातील शेतीला कायमचा पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलसंधारणाच्या लहान मोठ्या अनेक योजना राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने 1906 पासून याकडे अधिक लक्ष दिलेले आहे. संस्थानात 1905-06 या कालावधीत 11,700 इतक्या विहिरी होत्या. शाहू महाराजांनी त्याकडे अधिक लक्ष दिल्यानंतर या जलसंधारणाच्या कार्यातून 1920-21 या वर्षात 12,800 इतक्या विहिरींची संख्या वाढलेली दिसून येते. जुन्या विहिरींची दुरुस्ती आणि नव्या विहिरींची खुदाई यासाठी दरबारामार्फत तगाईच्या रूपाने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर जलसंधारणाचा विचार केला तर वडगाव, शिरोळ, रायबाग, शहापूर, रुकडी इत्यादी ठिकाणी 20+ लहान मोठे तलाव बांधण्यात आले तर भेडसगाव, कटकोळ, अतिग्रे इत्यादी ठिकाणी असणाऱ्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली. सरकारी आणि खाजगी विहिरीतील गाळ काढण्यात आला. सन 1915-16 अहवालावरून असे दिसते की नद्यांपासून 39,783 एकर, विहिरींपासून 39,854 एकर आणि तलावांपासून 232 एकर असे एकूण 79,860 एकरांना पाणी पुरवठा होत होता.
1: अच्छा, म्हणजे शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी किती म्हणजे प्रत्येक गोष्टीचा किंवा घटकाचा विचार करून किती उपक्रम राबवले होते हे दिसतंय.
0: अगदी बरोबर आहे.
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा

आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. 102.7 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळची 7:38 झाली आहे. प्रसारित करीत आहो मिश्र संगीत. श्रोतो, पावसाचे थेंब भुईवर सांडायला लागले की धरित्रीप्रमाणे मनाला सुद्धा धुमारे फुटतात. खिडकीवर तावदानावरील पाण्याचे थेंब मोजता मोजता, पानांवर सांडलेले पाण्याचे मोती मोजता मोजता मनात हेही गीत रेंगाळायला लागतं. एक शायर म्हणतो, जब मेरी याद सताए तो मुझे खत लिखना, तुमको जब नींद ना आए तो मुझे खत लिखना. रात भर छत पर लगातार बरसता सावन, दिल में जब आग लगाए तो मुझे खत लिखना.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCOM, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ, NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर 95 274 28 472.
2: श्रोते हो, कित्येकदा चालत्या वाटसरूसोबत इच्छा असूनही तरूला जाता येत नाही. त्याला वाटतं की या वाटसरूच्या तप्त पावलांना पोहणाऱ्या या झळांना कमी करावं आणि थोडीशी सुखाची सावली त्याला द्यावी. परंतु झाड मात्र आपल्या जागेवरच बांधल्यासारखं उभं असतं. परंतु त्याच्या शुभेच्छा मात्र त्या वाटसरूसोबत चालत राहतात. तुम्हीही अनुभवलं आहे.

0: रुणालयला यांच्या स्वरात अहमद फराज यांची गझल आपण ऐकलीत.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: श्रोतेहो, असा सोसाट्याचा वारा वाहायला लागला की मग जलाशय भरतात. नेहमीची येतो पावसाळा, तसा पावसाळा आलेला असतो. या पावसाळ्यात जलाशयाला बघायला, जलप्रपात अनुभवायला खूप पर्यटक तिथं गर्दी करतात. परंतु पर्यटकांनी पाणी, वारा, आग या पंचमहाभूतांशी खेळ करू नये. आपण निसर्गासोबत लढा देऊ शकत नाही किंवा त्यापेक्षा जास्त अचाट शक्ती आपल्याजवळ नाही हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. लहान मुलांना, ज्यांना पोहता येत नाही अशांना, आणि ज्यांना पोहता येतं अशांनासुद्धा प्रचंड मोठ्या पुरामध्ये जायचं धाडस तुम्ही करू नका. स्वतःला सुरक्षित ठेवा आणि निसर्गाचा आनंद घ्या.

लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांचं भावगीत आपण ऐकलं. श्रोतेव, भावगीतांप्रमाणे लोकसंगीत, लोकगीतं, लावणी, भारूड यांचं चाहता वर्ग सुद्धा आपल्या समाजात आहे. लावणीच्या या फड्यांनी अनेक लोककलावंतांना आश्रय दिला. अनेक लोककलावंतांनी आपली कला रसिकांसमोर सादर केली आणि वाहवा सुद्धा मिळवली आहे. त्यात एक ओळखीचं नाव आहे, सुरेखा पुणेकर.

सुरेखा पुणेकर यांच्या स्वरात पठ्ठे बापूराव यांची रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच हा मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

श्रोते हो, पाऊस पडायला लागला आहे आणि हा पाऊस आपल्याला काय सांगतो तर पुन्हा एकदा वसुंधरेला हिरवगार करा, वृक्षारोपणाची कास धरा. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून काही क्षणात सहक्षेपित करीत आहोत.

आर्डी यांचे वडील प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन 1944 साली कलकत्त्याहून मुंबईला आले. त्यावेळी राहुल देव 5 वर्षाचे होते. मात्र चित्रपटसृष्टीत जम बसेपर्यंत कुटुंबाला इथं ठेवण्यात अर्थ नाही या निर्णयापर्यंत सचिन देव आले आणि त्यांनी मायलेकांना पुन्हा कलकत्त्याला ढाळलं. परंतु राहुल देव यांचं मन कधीच अभ्यासात रमलं नाही. त्यांचा संपूर्ण दिवस सायकल चालवणं, पोहणं, मित्रांसोबत भटकंती करणं यातच संपत असे. कुठेही न शिकता त्यांनी माउथ ऑर्गनवर प्रभुत्व मिळवलं. वेळ काढून कलकत्त्याला येणारे सचिन देव मुलाच्या करामती पाहून काळजीत पडत असत. परंतु सचिन देव बर्मन यांचा हा दृष्टिकोन बदलला तो आर डी बर्मन यांच्या शाळेतील बक्षीस समारंभामुळे. या कार्यक्रमात सचिन देवांच्या प्रमुख उपस्थितीत राहुलने व्यासपीठावरून माउथ ऑर्गन सफाईदारपणे वाजवून दाखवला. दुसऱ्या दिवशी सचिनदांनी त्यांना विचारलं, तुला पुढं काय करायचं आहे? यावर मला तुमच्यापेक्षा मोठा संगीतकार व्हायचं आहे असं उत्तर आर डी बर्मन यांनी सचिनदांना दिलं.

मला तुमच्यापेक्षा मोठा संगीतकार व्हायचं आहे असं मुलाचं उत्तर ऐकून सचिनदांच्या लक्षात आलं की हे पाणी काहीतरी वेगळं आहे. या प्रसंगानंतर सचिन देव यांनी आर डी यांना प्रथम ब्रजेन विश्वास यांच्याकडे, तबला आणि पुढे उस्ताद अली अकबर खान यांच्याकडे सरोद शिकण्यासाठी पाठवलं. त्यानंतर आर डी बर्मन यांनी दाखवलेला झपाटा हा विलक्षण होता. वयाच्या 16व्या वर्षी मुंबईत दाखल झालेले आर डी लगेच वडिलांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले. एवढंच नव्हे तर त्या वयात त्यांनी स्वरबद्ध केलेल्या रचना ह्या रसिकांना भावल्या सुद्धा. सचिन देव यांचा भर लोकगीतांवर, पण आर डी यांना कोणताही संगीत प्रकार वर्ज्य नव्हता. साहजिकच चलते का नाम गाडी या चित्रपटापासून पंचम यांच्या करामतींमुळे सचिन देवांच्या गाण्यांची शैली ही कायमची बदलली.

श्रोते हो, संगीतकार आर डी बर्मन यांची गीता आणि त्यांच्याविषयी आपण ऐकणार आहोत. सकाळी 8:40 आकाशवाणी यवतमाळ केंद्र 8:30 हे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून काही क्षणात सहक्षेपित करीत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी 3 दिवस

त्यांच्या अधिकृत दौऱ्यावर आज सकाळी रवाना होत आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी 2015 सेशेल्सला भेट दिली होती. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि नौदलाची दोन जहाजही सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. भारताला 2029 नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते काल नवी दिल्लीत नॉर्को समन्वय केंद्राच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या

सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते काल नवी दिल्लीत नॉर्को समन्वय केंद्राच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तावेज 2026-2029 अनावरणही त्यांनी यावेळी केलं. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट 15 या उपक्रमाचा आरंभही केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा प्रारंभ आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. अमित शहा गुजरातच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. अमूल, इफको आणि नाबार्ड यासारख्या 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या सहकार्यानं ही शून्य दलाली तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा विकसित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्राथमिक तत्वावर तिची सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर केवळ गुजरातमध्येच 1,50,000 अधिक चालक आणि 7,00,000 ग्राहकांची नोंदणी झाली आहे. दररोज 3,500 अधिक फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत. आता ही सेवा अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असून 1 महिन्याच्या आत संपूर्ण राज्यात विस्तारित करण्याचं उद्दिष्ट आहे. जगातल्या पहिल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेवर आधारित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन काल कल्पकम इथं भारताच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते झालं. कल्पकम इथल्या इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्चमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रानं स्वदेशी तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेद्वारे अणुऊर्जेचा वापर करून हायड्रोजन निर्मितीची पडताळणी करण्यासाठी हा प्रकल्प एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक म्हणून उभारण्यात आला आहे. अणुप्रक्रिया उष्णतेचा हायड्रोजन निर्मितीशी केलेला यशस्वी मेळ ही महत्वपूर्ण तांत्रिक प्रगती असून यामुळे प्रगत अणु रिएक्टर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कार्बन मुक्त हायड्रोजन निर्मितीचा आशादायक मार्ग खुला झाला आहे असं यावेळी मोहंती यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हेनेझुएलामध्ये 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 पोहोचली आहे तर यात सुमारे 3,300 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान व्हेनेझुएला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं काल व्हेनेझुएलाकडे रवाना झाली. यात 41 सदस्यांचं बचाव पथक आणि 35 टनांहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती भारतानं शोक व्यक्त केला असून व्हेनेझुएला सरकारच्या आणि जनतेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे दोन्ही देशातील संबंध एका महत्वपूर्ण टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये आयोजित व्यावसायिक अधिवेशनात ते काल बोलत होते. या व्यापार करारामुळे विकासाची नवी क्षितिजं खुली होत असून दोन्ही देशांमधील उद्योगांना परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचं, नाविन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्याचं आणि अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये काल एका मालवाहू जहाजावर इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून

0: अमेरिकेनं ही इराणवर हल्ले केले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं युद्धविराम कराराचं उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे लवकरच समजेल असं म्हटल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले. दरम्यान दोन्ही देशांमध्ये वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला असून यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांड या पथकातले अधिकारी असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं उद्यापासून 2 दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ग्रामीण विकास मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यात सर्वसमावेशक ग्रामीण विकासावर चर्चा, प्रमुख योजनांचा आढावा आणि ग्रामीण भारताच्या विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गट एकमध्ये काल झालेल्या सामन्यात फ्रान्सनं नॉर्वेचा 4-1 असा पराभव केला, तर याच गटात सेनेगलनं इराकचा 5-0 असा पराभव केला. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. आयर्लंडमध्ये बेलफास्ट इथं काल झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडनं भारताचा 34 धावांनी पराभव केला. आयर्लंडचा भारतावर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्या, तर भारताचा डाव 18 शतकं आणि 5 चेंडूत 148 धावांमध्ये आटोपला. 28 धावात 3 बळी घेणारा मॅथ्यू हॉलॉर्ड सामनावीर ठरला. या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना उद्या खेळला जाणार आहे. लंडन इथं काल झालेल्या FIH पुरुष प्रो लीग हॉकी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानला सुरुवातीला आघाडी मिळाल्यानंतर भारतानं 7 वेगवेगळ्या खेळाडूंच्या गोलसह शानदार पुनरागमन केलं. आता उद्या भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळची 8:41 झाली आहे. आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीताच्या उर्वरित रचना. श्रोत्यो, आपण ऐकत होतो संगीतकार R.D. बर्मन यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्याविषयी. सचिन देव बर्मन ह्या आपल्या वडिलांना त्यांच्या संगीत क्षेत्रामध्ये सहाय्य करण्यामध्ये R.D. यांची उमेदीतील अनेक वर्षे गेली. सचिनदा यांनी नाकारलेला भूत बंगला चित्रपट त्यांना मिळाला होता. नंतर मेहमूद यांनी छोटे नवाबची निर्मिती केली. तो राहुलदेव बर्मन यांचा पहिला सिनेमा ठरला. आराधना या गाण्याच्या निर्मितीत पंचमदा यांचा सिंहाचा वाटा असून सुद्धा त्या गाण्याच्या तबकड्यांचं अनावरण सचिन देव यांच्या निवासस्थानी झालं तेव्हा राहुलकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही. पूर्ण कार्यक्रमात ते एका कोपऱ्यात उभे होते. तेव्हाच त्यांनी निर्णय केला, स्वतंत्रपणे संगीत देण्याची हीच वेळ आहे.

0: आंखों से आंखें मिलती हैं ऐसे बेचैन होके तू हम जैसे।
1: हळूहळू सचिन दा यांनी सिनेसृष्टीमध्ये आपल्या नावाचा झेंडा रोवायला सुरुवात केली होती। 1 ऑक्टोबर 1974 या सचिनदेव बर्मन यांच्या वाढदिवसाच्या रात्री न चुकता घरी राहुलदेव 11 वाजता पोहोचले। दाराची बेल वाजवणार तोच त्यांच्या कानावर आपकी कसम आणि अजनबी या चित्रपटातील गाणी पडली। वडील आपली गाणी ऐकतायत हे कळल्यावर राहुलदेवांनी संकोचून बाहेर थांबणं पसंत केलं। गाण्याचा आवाज थांबल्यावर ते घरात शिरले। त्यानंतर सचिनदेव त्यांना म्हणाले, पंचम माझ्यापेक्षा मोठा संगीतकार झाला आहे हे मी मान्य करतो। असा मुलगा लाभणं ही भाग्याची गोष्ट आहे।

श्रोतो, आर डी बर्मन यांचं आवडतं इन्स्ट्रुमेंट होतं गिटार, परंतु त्यांनी अनेक गोष्टींवर प्रयोग केले. अगदी कबाडी बाजारात जाऊन गाडीला लावणारं जॅक आणायचं, त्याच्यावर रिदम तयार करायचा, किंवा कंगवा घासून त्यातून कसा रिदम निघतो हेही बघायचं. आपण म्हणतो चराचरात संगीत आहे. चराचरातलं हे संगीत आर डी यांनी शोधून काढून घराघरात पोहोचवलं. शोले या चित्रपटामध्ये जलाल आगा यांच्या हातातलं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा एक वेगळा वापर त्यांनी या गाण्यामध्ये केला.

श्रोतेहो, आर डी बर्मन यांची कल्पकता खूप मोठी होती. त्यांना एक विशिष्ट दृष्टीसुद्धा लाभली होती. संगीताच्या साम्राज्यावर त्यांचं अबाधित साम्राज्य राहिलं. त्या सिंहासनावर आणि मनाच्या कोपऱ्यात ते कायम वास्तव्य करून राहिले. आजही अनेक रियालिटी शोमध्ये ऑर्केस्ट्रामध्ये प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात गायली जातात ती आर डी बर्मन यांची गीतं. त्यांनी रसिकांचं मन चोरून घेतलं आणि ही चोरी कायम ठेवली. रसिकांच्या मनात आजही त्यांची जागा कायम आहे. म्हणूनच म्हणतात, चुरा लिया है तुमने.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
1: अव सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत।

तर असा आहे आर डी बर्मन यांच्या संगीताचा सफर. त्यांच्या स्मृतीत आपण ऐकलेली ही गीतं. आज त्यांचा जन्मदिवस, त्यांना विनम्र अभिवादन.

संगीतकार आर डी बर्मन यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. चुरा लिया हे तुमने, सादरकर्त्या होत्या मंगला माळवे.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

कोण गुणगुणत तुमच्या कानाशी, कोण हितगुज करत तुमच्या मनाशी। आकाशवाणी यवतमाळ। यावेळी सकाळचे 10 वाजले आहे। प्रसारित करीत आहो सुगम संगीत। श्रोतेहो, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर काल पाऊस कोसळला, धोधो कोसळला, नख शिखांत त्यांनी धरणीला भिजून टाकलं। मग हा पाऊस फक्त धरणीवरच कोसळत नाही, तर तो शेतकऱ्यांच्या मनात कोसळतो, तो रसिकांच्या कानातही कोसळतो, कवींच्या लेखणीतून झरतो आणि साऱ्यांना वेडं करतो।

श्रोतो, विदर्भात उन्हाळा खूप तापतो, अगदी 46-47 पर्यंत टेम्परेचर जातं आणि मग मन आतुरतेनं वाट पाहायला लागतं पावसाच्या दिवसांची. कारण हेच पावसाचे थेंब आपल्या मनावर फुंकर मारणार असतात. मग वाटा हिरवायगार होतात, गवत फुलं डोलायला लागतात आणि मन पुन्हा एकदा रानाकडे वळायला लागतं.

आराधन असेल, परंतु मोर नाचतो आणि पाऊस पडतो हे समीकरण सगळ्यांना वाटतं. मोराचं स्थान आपल्या संस्कृतीमध्ये फार भिन्न आहे. मोरपीस हे आपण पुस्तकात जपून ठेवलेलं तुम्हाला आठवत असेल, बुकमार्क म्हणून. तेच मोरपीस भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात दिसतं, तेच मोरपीस एखाद्या पैठणीच्या पदरावर सुद्धा दिसतं. असा हा मोर, हा जेव्हा वहिनी नाचतो तेव्हा आभाळ दाटून येतं, किंवा आभाळ दाटून येतं तेव्हा मोर नाचतो.

श्रोत्यो, आकाशात ढग गडगडायला लागले आणि पाऊस आला की मोर नाचायला लागतात. मोराचं आणि पावसाचं नातं हे सांगितलं जातं. ते त्याचं कदाचित

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
2: काहींना हा पाऊस खिडकीच्या आत बसून चहाचा कप हातात घेऊन पाहावा वाटतो, तर काहींना डोंगर कड्यावर चढून अंगावर झेलावा वाटतो. मला हा पाऊस भेटला होता सिंहगडावर.

वळणावळणांनी धोधो वाहत जाणारे जलस्रोत आजही मनात जागा करून आहे. तुम्ही सिंहगडला जर गेले असाल तर तेव्हा कड्याच्या माचीवरून दूरवर हिरवागार निसर्ग आपल्याला न्याहाळता येतो आणि मग वाटतं या जगण्यावर शतदा प्रेम करावं.

पावसाळा हा असा एकमेव ऋतू आहे जो आपल्याला जाणवतो, म्हणजे ज्याचा स्पर्श होतो. टपोरे थेंब अंगावर पडले की चित्तवृत्ती उल्लसित होतात. भुईमधून प्रत्येक बी ही अंकुरित होऊन बाहेर येते. या दोन पानांना पाहून कवी बहिणाबाईंनी लिहून ठेवलेलं आहे की जणू काही ही दोन

श्रोतेहो, आता शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहे, त्यांच्या मनात हिरवं स्वप्न रुजायला लागलेलं आहे. यावर्षी लेकीचे हात उजवायचे आहे, घर बांधायचे आहे, अशी अनेक स्वप्न या पावसानं तरी लक्षात ठेवावी. त्यांनी यावं आणि त्यांच्या घरामध्ये सुग्रास अन्नाचा घास शिजावा, मोत्याच्या राशी उभ्या राहाव्या.

आणि या रचनेबरोबर सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 102.7 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद, आकाशवाणी यवतमाळ. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

हा खेळ सावल्यांचा चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी गायलेली सुधीर मोघे यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. यानंतर ऐकूया मितवा या चित्रपटातील हे गीत, गायक कलाकार जान्हवी प्रभू आणि स्वप्नील बांदोडकर.

सैराट चित्रपटासाठी अजय गोगावले आणि चिन्मयी श्रीपदा यांनी गायलेली ही रचना आपण ऐकली आहे. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

नीलकंठ मास्तर या चित्रपटातील हे गीत गायलं होतं श्रेया घोषाल यांनी. यानंतरची रचना ऐकूया. चंद्रमुखी चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे आरती आंबेकर यांनी.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया बाळागाऊ कशी अंगाई चित्रपटातील ही रचना. गायिका आहेत आशा भोसले.

आणि या गीताबरोबरच हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण 102.7 MHz. सकाळचे 11 वाजले आहे. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी कसम या चित्रपटातील हे गीत होतं आशा भोसले, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीतकार होते आर डी बर्मन आणि आवड या श्रोत्यांची. वाडोना खुर्द येथून चंदा, किसन कुंबरे, निकिता, गणेश कुंबरे, पळसकुंड येथून उज्ज्वला, राजू, भावना, नयन, नेताम, तुषार कुरणे, प्रशिक, एकता कांबळे, मेघना, उत्कर्ष कांबळे आणि अरुण येडगुळकर चंदूर तालुका हातकणंगले येथून, अतल, गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, येडी कांबळे, येडगुळ तालुका हातकणंगले येथून, ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद येथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, संचित वाया मोताळा येथून प्रथमेश आणि प्रणाली देशमुख, करडा रिसोर्टचे सानवी आणि सर्वत देशमुख, उमाळी जिल्हा बुलढाणा येथून उद्धव धोरण, स्वरूपा, अनुप कुमार धोरण, पळशी तालुका खामगावचे विजय शेगोकार, रेणुका, जयश्री, ऋषिकेश शेगोकार. यानंतर ऐकूया दबंग चित्रपटासाठी ही रचना. स्वर आहे राहत फती अली खान यांचा. आवड करणारे श्रोते आहे मेहसूल सीतामढी बिहार येथून, अक्रम हुसेन, प्रिन्स बेगम, इशरत अक्रम, वसीम अक्रम, रुबिना, आरिज, नदीम, शमीम, अमन अक्रम, ममता राणी शर्मा, पूनम कुमारी शर्मा, बच्चू शेख आणि चीना शेख, क्वात बिहारचे शेख जफर हसन, नरगिस जफर, नूर महल महसूल इथून हुमेरा, सुमेरा, अबिहा, अरहान बाबू, हमजा बाबू, मुजम्बिल बाबू आणि समस्त परिवार, धामनी मानोरा येथून तुळशीराम डेरे, मायावती, संदेश, आदेश, किरण आणि प्रज्वल, अनुत डेरे, हिंदराज रेडिओ स्वतः संघ खुपटी तालुका नेवासा येथून बंडू लोहार पोपळगट, माया शिवान, चंद्रकला, देविदास पोपळगट, भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे, श्रावण आणि अनिता बिडवे.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया महान चित्रपटासाठी किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत. गीताची आवड ही श्रोत्यांची आहे. सरोज चौक अमरावती महाराष्ट्र येथून कमरुला ठेकेदार नसीम बेगम, आयशा खा, हदिया खा, असमा सालिया, शोएब खान, मुश्ताबा खान, राऊभाई, शाहिदभाई, गांधीबाग अकोलाचे रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर. डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये. भिलाईगड छत्तीसगडचे रोशन, कौशल्या, हेमलता आणि डिंपल देवांगन. कोरडगाव तालुका पाथर्डी येथून नानासाहेब घुगरे, द्वारकाबाई, अनिता उज्ज्वला, वैष्णवी, वैभव, साक्षी, साईनाथ, योगेंद्र घुगरे आणि कृष्णा पर्वे. वनकर लेआउट वाघापूर यवतमाळचे दीपक, भिवाजी नडे, लताताई नडे, जीवन, चिवताई, युवराज, तेजस्विनी, रोहित, विराज, सुप्रिया, भूप्रिया, युगंधरा, मोनाली आणि अश्विनी नडे. ढानकी तालुका उमरखेडचे भाई रज्जाखा, शबाना बेगम, आसमा परवीन, जावेद खान आणि आशिया परवीन.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
5: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
4: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ. नॅक मान्यता प्राप्त.
5: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95 274 28 472.

दिल्ली सिक्स या चित्रपटातील हे गीत गायलं होतं ए आर रहमान आणि सहकाऱ्यांनी. आवड कळवणारे श्रोते होते दौलत बाग मुरादाबाद येथून जाफर हुसेन, नहिमा बेगम, कासिम अली, नदीम अली आणि जुनेद अब्बासी. आझादनगर लक्सर हरिद्वार येथून ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साबिर राही आणि मेहराज जहां. वैष्णव कॉलनी सनावदेतून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकिर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गोड आणि मोहम्मद शादाब खत्री. हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायरा बानू, दस्तगीर, फैजनबी शाकीर, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा, सिमरन शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिलाबी गदर शेख आणि निलोफर शेख. बिलोली जिल्हा नांदेडची चांदनी, अयुब सय्यद, अमन सय्यद आणि माहिरा सय्यद. बाजार चौक पुलगाव इथून अब्दुल कलाम आणि नाजिमा अंजुम. या नंतर ऐकूया दिल तेरा दिवाना चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत.

ऐकायचा हे यश होते ना. बालाजी चौक यवतमाळतून दिलीप श्रीवास विद्या वैष्णवी श्रीवास डॉक्टर सुनील सरगर मोहन मुथा शुभम सुनम सुमन रमेश पोटे अकोला माळीपुरा इथून सुरेश कुंदन यशश्री रेणू यान्वी हैदराबाद इथून तरंगिणी देविका जिगर रुपारेल विठ्ठलवाडी साईनगरचे शंकरराव शोभा राजू सुषमा हर्ष यश उईके आणि समस्त परिवार शिवछत्रपती नगर वडगाव यवतमाळ इथून एम डब्ल्यू पाटील उत्कर्ष अनुष्का तन्वी पाटील विनय जगताप आणि अक्षय तायडे श्रावस्ती सोसायटी यवतमाळ इथून भक्तराज बनसोड तिलोत्तमा शोरवी तुषार आणि रोहन बनसोड अब्दुलनगर हिंगणघाट जिल्हा वर्धा इथून संतोषराव तिमांडे भालचंद्र आणि दुर्वास तिमांडे हेमंत तिमांडे.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.

मेहबूबा चित्रपटासाठी आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी आणि आवड या श्रोत्यांची होती. देवपेठ वाशिमचे राजेश खंबाळकर, प्रेमा खंबाळकर, भाग्यश्री राठोड, राजेश्री आणि राजू फावसर, आमराईपुरा अर्नीतून नंदकुमार शिवरामवार, रीनाताई सार्थक आणि अथर्व शिवरामवार, बालाजी चौक यवतमाळचे ओटी श्रीवास, मीनाताई नितीन, गायत्री भूमी, तनिष, सिया, जिया, सोनी श्रीवास, राणीझाशी चौक यवतमाळचे मुकेश, दीपिका, लबिसा, शौर्या, शुभम, कल्याणी, कोकू आणि सुनीता श्रीवास, धामणगाव रेल्वे परसोळीचे मनोज धोटे, संगीता हेमंत आणि प्रेमाताई धोटे, शिरपूर जैन इथून गिरीश देशमुख, सोनाली आरव, जयश्री जोशी, माधुरी जोशी आणि जी वाय देशमुख, कोटवा नारायणपूर बाबापट्टी बलिया इथून ओमप्रकाश राय, उषा राय, हॅपी राय, अमित कुमार राय, दुबिहा नेवादा गाजीपूरचे प्रतीक, रोशनी आणि प्रांजल राय, शेरपूर कला गाजीपूर इथून अवधेश, प्रीती आणि नवनीत राय. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशिकी 2 चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे गीत. ऐकायचं आहे या श्रोत्यांना पुणेचे पंकज वाडोदे, आर्या, प्रियंका, बीटी वाडोदे आणि चंद्रप्रभा वाडोदे, तिरुपतीनगर लातूर इथून संगीता, सूरज, पी आर जैन, बेर्डीतून हुकुम करमरकर, सुनीता, हार्दिक, प्राची आणि तनु करमरकर, छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे पाटील, राजदीप आणि राशी, शीतल, राजेश, अशोकनगर वसमत हिंगोलीचे दीपाली ठोके, राजू, पार्वती सखाराम, रोहित, सोनू, मोनू ठोके, झुमरी तलैया इथून छकुली इंगोले, देव इंगोले, छोटूदादा रामचंद्र इंगोले आणि महेंद्र चौरसिया, जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय, आशिष पृथ्वीराज आणि साध्वी जोशी.

डॉक्टर आंबेडकर नगर इथून प्रभाकरराव डांगे, रमाबाई, आशिष अश्विनी डांगे, नंदुभाऊ साखरकर, दीपाली डांगे, शिल्पा वंजारे, काजल आणि मिहिर डांगे. हनुमानगड जंक्शन राजस्थान इथून जगमासिंग डागला, हॅपी डागला, जे एस नाईक आणि शोभा नाईक. वरुळ जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया, मिलिंद सरकट आणि स्वराज वानखेडे. आंबेडकर नगर अकोलाचे प्रकाश खेडकर, मीराताई आरती, संतोष आणि पूजा खेडकर. गांधी चौक रोपड पंजाबचे हरदेव, मिका, बलविंदर, बीरक, जयतेक आणि मिका बीरक. आदर्शनगर मलोट इथून राज शर्मा, मीना, योगेश मेंडी, सौरभ आणि शाईना, निवान शर्मा. अशोकनगर यवतमाळचे गोपाळ फुलझेले, सविता आणि समस्त फुलझेले परिवार, मास्टर जॉर्ज फुलझेले यांच्या पसंतीचं हे गीत आहे. चित्रपट आहे यह वादा रहा. गायक कलाकार आर डी बर्मन आणि आशा भोसले.

या दोघी बारा चित्रपटासाठी आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत. गीताची आवड कळवणारे श्रोते, MIDC चंदननगर सातारा येथून सतीश अतिश, स्वाती, वर्षा श्रमण आणि सुमेन वाघमारे, वारणा शहापूर कोल्हापूर येथून विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकिता, अनिकेत आणि माय चव्हाण, हदगाव जिल्हा नांदेडचे शंकर गिरबिडे, सुमन, दिलीप आणि कविता गिरबिडे, पुलगाव जिल्हा वर्धा येथून लालचंद सतपाल, प्रकाश, कविता, नेहा, किशन आणि चिराग सतपाल, सायलीला पार कारणीचे मांगलाल तुनगर, वच्छला अमोल तुनगर, सुमित कुमार, वीरा तुनगर, चंद्रकला तुनगर, मेहरनगर उमरखेड महाराष्ट्राचे अभिजित गव्हाणकर, श्रीमती सरिता, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबईचे सिद्धांत, प्रणिता, अर्जुन गव्हाणकर, आकार हाईट्स बहादुरा नागपूर इथून वैशाली, शैलेश, सुमित आणि ध्वनी गव्हाणकर, रामपूर तालुका घाटंजीतून नितीन पाटील, प्रीती, आदिती, युवराज आणि समस्त पाटील परिवार, विदर्भ श्रोतांगण क्लब नाचनगाव जिल्हा वर्धा येथून चारुशीलाताई गांजरे, प्रमोदराव, तुषार, देवांशू गांजरे, लावण्या तिखे आणि परिवार.

आपकी पसंद या कार्यक्रमा श्रोते हो आपणही आपल्या मनातील हिंदी गीत कळू शकता. पत्ता आहे आपकी पसंद द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: प्यासा सावन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, या गीतातलं वर्णन ज्यांना अचूक शोभतं अशा एका पती पत्नीला आज आपण भेटणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की संसार हा फक्त दोन व्यक्तींचा सहवास नसतो, तर तो सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा प्रवास असतो. आयुष्यात काही असे प्रसंग येतात जेव्हा नात्याची खरी परीक्षा होते. अशावेळी काही जण परिस्थितीसमोर हतबल होतात, तर काही प्रेम, विश्वास आणि धैर्याच्या बळावर संकटावर मात करतात. मैत्रिणींनो, सत्यवान सावित्रीची कथा आपल्याला माहिती आहे. आपल्या पतीच्या प्राणासाठी यमराजालाही नमवणारी सावित्री म्हणजे नात्यातलं समर्पण, प्रेम, हुशारी, जिद्द याचं प्रतीक आहे. आज काळ बदलला, वैज्ञानिक प्रगती झाली, पण आपल्या माणसांसाठी काहीही करण्याची भावना मात्र तितकीच जिवंत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण एका दाम्पत्याला भेटणार आहोत. गंभीर आजाराचा सामना करत असताना एका पतीला नवजीवनाची गरज होती. त्यावेळी त्याच्या पत्नीनं एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. स्वतःच्या लिव्हरचा, यकृताचा 65% भाग दान करून त्यांनी आपल्या पतीला नवजीवन दिलं. आर्थिक विवंचना होत्या, पोटच्या मुलांची काळजी होती, स्वतःच्या जीवाचीही भीती होती, पण वैद्यकीय क्षेत्रावरचा विश्वास, नात्यातील श्रद्धा, तसंच जगण्याची आणि पतीला जगवण्याचीही उमेद, या सगळ्याचा हा प्रवास आहे. अवघ्या एका दिवसांनी येणाऱ्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं एका पत्नीच्या धैर्याची आणि त्यामुळं पतीला नव्यानं मिळालेल्या आयुष्याची ही कहाणी ऐकूया. आपल्या मनोगतातून अवयवदान म्हणजे जीवनदान ते किती महत्त्वाचं आहे हे सांगणारं हे जोडपं. भेटूया लातूरच्या राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांना. ऐकूया त्यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत. ती होती म्हणून
1: नमस्कार दादा.
2: नमस्कार, मी राजकुमार साळवे लातूर मधून बोलतोय.
1: काय झालं होतं नेमकं तुम्हाला, काय होता आजार?
2: म्हणजे लिव्हर सिरोसिसचा आजार होता. तर पिण्याची तर सवय होतीच मला, पण अशा कोरोना काळामध्ये जे आमच्या बंधूच मृत्यू झाला कोरोनामुळे, त्यामुळे पूर्ण जबाबदारी कुटुंबाच्या माझ्यावर आल्यामुळे मी खचलो थोडा मानसिकरित्या. आणि त्याच्यानंतर माझ्या ड्रिंकचं प्रमाण पिण्याचं थोडस वाढल्याच्या नंतर मला असं झालं की नंतर अन्न पाणी पण पचन होणं झालं. त्यानंतर

0: बायकोने आणि घरच्या नातेवाईकांनी ते डॉक्टरकडे घेऊन गेले. तिथं झाला इलाज. त्याच्यानंतर मला बरं झालं असं वाटल्यामुळे मी परत एक वेळेस अजून दारू पिणं चालू केलं. मग दारू पिणं चालू केल्याच्या नंतर ते आजार जास्तच झाला. परत डॉक्टरने म्हणले आता इलाज होऊ शकत नाही, जास्तीत जास्त 10 ते 15 दिवस वाचते, तुम्ही घरी घेऊन जावा. हिला ज्या वेळेस कळलं हिला काही सुधारलंच नाही का, तर घरात सगळ्यात मोठं म्हणलं तर मीच होतो का, तर दोन्ही बंधू वारले होते, वडील वारलेले आणि एकत्रित कुटुंब होत. मग हिलाच थोडस मन घट्ट केलं आणि नातेवाईकाशी यांचे त्यांच्याशी विचारपूस चालू केली तिथेच दवाखान्यातच असताना. आमचे भागातले नगरसेवक आहेत, त्यांनी म्हणले आमच्या मित्राचं असं असं हैदराबादला झालेलं आहे लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे, ट्रान्सप्लांटची गरज पडणार नाही पण इलाज होईल बघा.
1: पण पहिल्यांदा तुम्हाला हा लिव्हर ट्रान्सप्लांटचा जो पर्याय असा होऊ शकतो किंवा हा इलाज करावा लागेल आता, हे तुम्हाला कुणी सांगितलं आणि कधी सांगितलं?
0: हैदराबादला डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे इथून निघायची तयारी झाली पण हे 2-3 वर्षात आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती. इकडून तिकडून मदत करून हिन थोडे दागिने विकले. इथून हैदराबादला पोहोचलो, 8-15 दिवस तिथं इलाज चालला. त्या 8-15 दिवसामध्ये 15 ते 16 लाख तिथं खर्च झाले. मग आता लोकांनी केलेली मदत आणि हे जे काही दागिने हे सर्व काही पैसे आमचे संपलेले होते. डॉक्टरांनी परत त्याच्यात काय म्हणले की आता इलाज होऊ शकत नाही, तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही, 30 ते 35 लाख खर्च येईल. हेच एवढा खर्च लोकांनी दिलेले दागिने विकून सगळं केलं होतं. मग आता परत लिव्हर ट्रान्सप्लांट कुणाचं द्यायचं लिव्हर या गोष्टी पुढे आल्या. तिथं माझा एक मित्र होता रवी लांबचे, म्हणजे मी बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखा होतो. हिलाच त्या मित्राने फोन करून सांगितलं रवी लांबचे म्हणून की केम हॉस्पिटलला मुंबईला शासकीय आहे गव्हर्नमेंट, मी तिथं केलेलं तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये आणि शासकीय मदत पण भेटेल, तुम्ही तिथं बघा ट्राय करा. हिनं पण निर्णय घेतली केमला जाण्याचा. मग सगळ्यांनी मिळून आमचे जे भाता भाचे होते, माझा पुत्या होता, म्हणजे लहान लहान पण आता मोठं तर कुणीलं
1: होतं,
0: त्यांनीच निर्णय घेतले आणि हिनच पुढाकार घेतली. ठीक आहे म्हणजे जाऊ त्यांनी, तिथून केम हॉस्पिटलला आलो.
1: म्हणजे हैदराबादला तुमचा इलाज झाला आणि त्यानंतर तुम्ही केईमला गेलात, पण हैदराबादच्या डॉक्टरने जेव्हा सांगितलं की आता तुम्हाला म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा कुठलाही पर्यायच नाहीये, तर त्यानंतर डोनर शोधणं हे जे काही गोष्टी आहेत, कुणाचा यकृत मिळू शकत किंवा काही
0: विशेषनं काय म्हणजे मी नवऱ्यासोबत जे 4 दिवस सुखाचे घालवले त्याच्या आता वाईट प्रसंगी मी कसं काय नाही म्हणू, मला कुणाच्याच लिव्हरची गरज नाही किंवा कुणाची शोधायची नाही, तुम्ही माझ्या टेस्ट घ्या आणि माझच लिव्हर घ्या.
1: हैदराबादच्या डॉक्टरना साईंनी सांगितलं की बर
0: तिथं जे खर्च सांगितले त्या खर्च मुळे तिथं करणं तर शक्यच नव्हते. तिथून आम्ही केमला गेल्याच्या नंतर मग तिथल्या डॉक्टरांनी पण हिला विचारलं की कोण आहे डोनर. मग हिना म्हणजे मीच आहे. म्हणजे तुम्ही जर डोनर आहात तर आता जर नवऱ्याचं ऑपरेशन तुमचं पण ऑपरेशन मग तुम्हाला बघणार कोण, तुमचे तर सगळे लहान लहान लेकर आहे तुम्हाला बघणार कोण. तर हिनं म्हणली जसं होईल तसं पण डोनर बघणं होत नाही आणि बाकी तर लहान लहान आहेत त्यांचे कुणाचे देऊन. मग हिनं म्हणली मी स्वतःच देणार आहे. शेवटपर्यंत हिनं माझं डायपर चेंज करणं, मला खाऊ पिऊ घालणं हिनं स्वतःच केली आणि हिनं स्वतःच निर्णय घेतले. मग डॉक्टरांनी ज्यावेळेस ऑपरेशन होतं त्यावेळेस हिला स्क्रीन वरती लिव्हर दाखवलं की 65% तुमचं लिव्हर एवढं कट होणार आहे आणि तुमच्या जीवाला धोका होईल. तर हिनं म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही मी द्यायला तयार आहे. ज्या दिवशी ऑपरेशन होत त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता आणि येऊन माझं डायपर वगैरे चेंज केली, मला बोलली माझं ऑपरेशन आहे म्हणली आणि थोड्या वेळाने तुम्हाला पण घेऊन जाते.
1: हा म्हणजे तेव्हा तुम्ही शुद्धीवर होतात.
0: हा शुद्धीवर होतो म्हणजे कळत होत पण जास्त समोर जे माणूस येईल का त्याच्याशी काय बोलायचं काय बोलायचं एवढंच कळत होत.
1: तुम्हाला ही कल्पना होती का की आता लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचं आपलं ऑपरेशन होणार आहे किंवा डोनर आता शोधावे लागतील किंवा मिळालाय किंवा जी काही परिस्थिती आजूबाजूला तुमच्या सुरू होती त्याची काही कल्पना होती तुम्हाला तेव्हा?
0: हो. आणि ज्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांट करणार आहे हे ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेस हिनं स्वतःहून मला हातात हात धरून म्हणली होती की मी शेवटपर्यंत तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट साठी मीच डोनर म्हणून राहणार, कुणाची बघायची पण काही गरज नाही, मी आहे तुमच्या पाठीशी.

0: तुम्हाला म्हणजे
1: आता पण सांगता वेळेस डोळ्यात पाणी येत आहे आणि त्यावेळेस पण आलं. नशिबाने भेटते त्या अशा जोडी. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता. मला धीर देऊन परत गेली आणि सर्वांना उठवली. चला माझं ऑपरेशन आहे.
0: म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे वॉर्ड मध्ये लोक होते त्यांना नातेवाईक वगैरे
1: नातेवाईक जे होते बाजाबाची पुतण्या आणि मुलगा मोठ तर कोणीच नव्हतं हेच होते. मी यांना उठवलं. नवला हिला ऑपरेशन थिएटरला घेऊन गेले. परत हिच 8-10 घंटे माझं 16-17 घंटे ऑपरेशन चाललं. ते ऑपरेशन सक्सेस झालं. हिचा जीव धोक्यात आला. हिचं परत पाणी पण पिणं हिला अवघड झालं. पाणी पिऊ लागलं की ते परत बॅक मारू लागलं. उलट्या होऊ लागल्या. मग डॉक्टरांनी म्हणले परत हिचं डबल ऑपरेशन करावं लागेल. हिची नाजूक परिस्थिती झाली आणि परत हिचं डबल ऑपरेशन झालं. आम्ही दोघं पण वाचून आलो सुखरूप. झाला खर्च ते देण्यासाठी राहतं. घर पण विकावं लागलं. पण काही वाटत नाही. आजच्या कंडिशनला आम्ही दोघं नवरा बायको आणि लेकर दोघं पण सुखाचं. आम्ही दोघं एकमेकाला खंबीर साथ देत आतापर्यंत चलत आलोय. मुलगा आता जॉब करू लागलाय. त्याच्या 8-10 हजार येतील पेमेंट. मेडिसिन टेस्ट ही सगळं काही भागवत चालू लागलाय गाडा असा संसाराचा.
0: त्यांना जेव्हा पहिल्यांदा ऑपरेशनला नेलं तेव्हा तुम्ही पण ऑपरेशन थिएटर मध्येच असाल होय की नाही? म्हणजे काही जी पूर्व तयारी आहे ती जी काही सुरू होती तर तेव्हा कशी धाकधूक तर असणारच आहे मनामध्ये. पण तेव्हा पण काय विचार सुरू होते तुमच्या मनात की काय होईल यानंतर? कशी परिस्थिती उद्भवणार आहे? तिच्या जीवाचं काय होईल? माझं काय होईल? मुलांकडे कोण बघेल? हे सगळे विचार तर आलेच असतील ना?
1: आले होते. मी तेवढा सक्षम नव्हतो. फक्त एवढंच कळत होते की मला ऑपरेशनला घेऊन जाणार आहेत. तिला पण घेऊन जाणार आहे. पॉझिटिव्ह होतो मी कधी पण की आम्ही दोघं पण सुखरूप राहू मला वाटत होत. तेवढपर्यंत मला एवढा धीर होता की आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही. आता आली परिस्थिती आपल्या हातूनच झाले. आपण केलो नसतं तर झालं नसतं. चूक झाली आहे. मोठी चूक झाली आहे आयुष्यातली. आता एवढं रिव्हर्स येणं सगळं काही. बाकी विचार लेकरा बाळा तर येणार.
0: बरोबर.
1: आणि जे टीम होती का केम हॉस्पिटलची अंकिता मॅडम डॉक्टरला. अंकिता मॅडम तर फॅमिली मेंबर सारख्या. एवढं धीर द्यायला दोघाला पण. तिची बहीणच असल्यासारखं त्या माझ्या बेड पशीच बसून त्या तर त्यांना पण आम्हा दोघांचा जिवाळा एवढा हि वाटू लागला. कोण डोनर तयार होत नाही. नातेवाईकातलं रक्तातलं देखील तयार होत नाही. बायको तयार झाल्या आणि हसत खेळत तिने सगळ्या टेस्ट दिवसभर तिच्या पायाला फोड आले होते. इकडून तिकडं फिरत तिकडून इकडं फिरत इकडची टेस्ट झाली की तिकडं तेवढ्या टेस्ट करून तिनं म्हणजे कुठेच खचली नाही. तिने एकटीच फिरत गेली सगळीकडे. इकडची इकडच्या टेस्ट करून घेतले का म्हणले की हो मॅडम तिकडं टेस्ट केल्या. म्हणजे एवढं सगळं काही तिनं पार पाडली. मी नशिबवान आहे अशी बायको भेटणं.
0: म्हणजे खूप गंभीरपणे त्या सगळ्या परिस्थितीला सामोऱ्या गेल्या.
1: तिला आता सांगता येणार नाही तेवढं. पण मला जाणवतंय की तिने काय परिस्थितीला तोंड.
0: आपल्यासाठी आपली पत्नी इतका मोठा त्याग करते हे समजल्यावर कुठल्या भावना आल्या? काय वाटलं तुम्हाला तेव्हा?
1: सतीनं जे सत्यवानाला वाचवलंय ते तर फक्त कहाणी मध्ये ऐकून आहे. पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून आणलं. ती खरे सतीश आहे म्हणून पोस्ट टाकली होती. मी ऐकण्यात होत की सत्यवानाला सती सावित्रीने यमापासून वाचून आणलं होतं. पण साक्षात मी सावित्री पाहिली माझ्या अर्धांगिनीच्या रूपात. होय अर्धांगिनी. कारण तिचं अर्धांगी म्हणजे 65% लिव्हर मला देऊन स्वतःचा जीव धोक्यात टाकून मला वाचून घेणाऱ्या माझ्या सौभाग्यवतीस हार्दिक शुभेच्छा बायको अशी पोस्ट होती.
0: म्हणजे त्यांच्याविषयी तुम्हाला जी काही कृतज्ञता वाटते ती तुम्ही अशी व्यक्त केली. तुमच्या दोघांमधलं ना तर या सगळ्या प्रसंगानंतर आणखीन मजबूत झालं असं वाटतं का? म्हणजे तुमचा या नात्याकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा बदलला असेल ना? म्हणजे एक नवरा बायकोचं हा टिपिकल नातं तर असतंच. त्यामध्ये म्हणजे प्रेम असतं विश्वास असतो. पण या सगळ्या प्रसंगानंतर दोघंही ज्या कठीण परिस्थितीला सामोरे गेलात त्याच्यानंतर एक नातं तुमचं मजबूत झालं असं वाटतं?
1: खूप मजबूत. आता असं झालंय की माझं मला जाणवते. मला जरी हार्ट झालं तर तिच्या डोळ्यात पाणी आल्यासारखं माझ मला जाणवते. हा तिच्याविषयी माझ्या मनामध्ये मरेपर्यंत ती वेगळा एक आदर राहील.
0: आदर राहील. आदरयुक्त प्रेम राहील.
1: हा प्रेम तर अगोदर पण होत मरेपर्यंत राहील.
0: कुठला क्षण कठीण होता या सगळ्यामध्ये प्रवासात?
1: आता भावनेच्या भरात तर तिनं निर्णय घेतला होता लिव्हर देण्याचा. पण जर आम्हा दोघांच पण काय झालं तर लेकरांना कोण बघणार? का तर परिवारापैकी मोठ्या म्हणलं तर पुरुष पैकी आणि

0: मोठ्यापैकी मी शिकतो. नंतर कोण यांना बघणार हे मोठा प्रसंग होता ना. आता शेवटी हा जो खर्च झाला याच्यातून जी काय आता आम्ही सध्याची जी आहे कंडिशन ती थोडी कठीण आहे, पण होईल. आज ना उद्या मी जरा खंबीरपणे थांबत आजारातून ह्या जरा शारीरिक दृष्ट्या जर अजून सुदृढ झालं तर कुठल्या तरी काम धंदा चालू केला तर होईल. चालू
1: किती वर्ष झाली या गोष्टीला ऑपरेशन वगैरे होऊन?
0: 1.5 वर्ष झाले बघा ना, सप्टेंबर मध्ये झालेलं 2005.
1: मग आता काय काम करता तुम्ही, कसं आहे तुमच्या कामाचं स्वरूप?
0: असं जास्त वेळ जर बसलो मी तर पायावर वगैरे सुजित आहे, अगोदर करत होतो. आता कोणालाही वाटतंयच ना, पुन्हा याला दवाखान्याला काही लागले तर आमच्यावर अजून बोझ, म्हणून नाही आराम करतो आता जरा आरामच कर म्हणून टाळू लागले प्रत्येक जण. आणि स्वतःचा काही बिझनेस करायचं म्हणलं तर आता आर्थिक परिस्थिती राहिली नाही. माझं शिक्षण म्हणजे झालेलं होतं, मी 2011 डिप्लोमा केला होता कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, त्याचं लायसन वगैरे काढलेलं आहे गुत्तेदारीचं. बघू काही आर्थिक मदत मिळाली तर एखादी कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊन कामधंदा चालू करा.
1: ताईने जेव्हा तुम्हाला सांगितलं की म्हणजे मीच तुमच्यासाठी डोनर होणार आहे आणि मी माझं यकृत तुम्हाला देणार आहे, तर तेव्हा रिस्क दोघांच्याही जीवाला, त्यांच्याही जीवाला होती तुमच्याही जीवाला होती, होय की नाही? तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगितलं जेव्हा त्यांनी त्यांचा निर्णय पहिल्यांदा तुम्हाला ऐकवला तेव्हा?
0: बघ काय डॉक्टर म्हणते, परत म्हणलं लेकरांचा कसा दिलं, म्हणले तुम्ही जर माझ्या सोबत जर राहिलो तरच मी पुढच्या आयुष्याने लेकराचं काहीतरी बघू शकतो, तुमच्या नंतर तर माझ्या काहीच होऊ शकत नाही, मी पण वाचून काही उपयोग नाही, त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आता जर मी तुमचा आधार नाही बनले तर मग पुढे काय होणार आहे माझं? त्यावेळेस तिनं बोलली माझं शरीर पण साथ दिलं नंतर पॉझिटिव्ह झालं, नाहीतर मी पण खचलो होतो पूर्ण. आता जरी नाही कुणी बोलून दाखवलं किंवा तुझं आयुष्य संपलं तरी मला त्यांच्या डोळ्यातून बोलण्यातून लक्षात येऊ लागलं होतं की आपण जास्त दिवस नाही. ज्या वेळेस हिनं धीर देत गेली होऊ शकते डॉक्टर अंकिता मॅडम मला म्हणते कसले हेल्थीत मी करून दाखवते होतोय, आम्ही एकमेकाला धीर देतच विचार तर येतच होते की पुढे कसं होणार आहे, पण आता तोंड तर देणं गरजेचं होत.
1: अजून काही सांगायचंय या सगळ्या प्रवासाविषयी, आपल्या पत्नीविषयी?
0: पत्नीविषयी तर सांगण्यासारखं आता भरपूर काही आहे, पण प्रेम होत, आदर होता, आणि ह्या सर्व गोष्टीतूनच तिनं पण कुठंतरी लिव्हर देण्यासाठी डोनेट करण्यासाठी तयार झाली. तिचा जर मी आदर सन्मान किंवा तिला जर काही प्रेम जर देऊ शकलो नसतो तर तिनं पण मला लिव्हर देण्यासाठी तेवढी ही दाखवली नसते. माझं एवढंच म्हणणं आहे की नवरा बायकोनी कधी पण एकमेकाचं आदर मान सन्मान प्रेम एकाशी जिव्हाळा असणं महत्वाचं आहे.
1: आणि सुदैवानं सगळ्या गोष्टी मॅच पण झाल्या.
0: हा मॅच पण झाल्या. ते म्हणत होते ना डॉक्टर लाखातून अशी एखादी गोष्ट होती म्हणजे मॅच होते आणि तयार पण होते, नाहीतर कोण तयारच होत नाही. आता तिथं मी पाहिलं एक ऑपरेशन झाल्याच्या नंतर फॉलोअपला जात होतो ना डॉक्टर मला मोटिवेट करण्यासाठी कुणा कुणा पेशंटकडे घेऊन जायचे, ह्यांचं झालंय त्यांना तुम्ही सांगा जरा धीर द्या. तर त्यांचे जे डिपेंड डोनर आता त्यांच्या रक्तातले डोनर आणि सर ते शेवटी ऑपरेशनच्या वेळेस माघार घ्यायचे नाही माघार देणं म्हणजे ही पण परिस्थिती बघितली मी. त्याच्यामुळे तर बायकोचा अजून इतक्या माझ्या नजरेमध्ये आदर वाढला प्रेम वाढलं मान वाढला सगळंच काही. नंतर स्वतःची माय मी दिलेली बघितलं नाही लेकराला, त्या लेकराला लागणार होत म्हणजे गरज होती डोनरची, माईच मॅच होऊ लागलं होतं त्याच्या आईचं, पण ती तयार झाली नाही आई देण्यासाठी. अशा भरपूर केसेस तिथं बघितल्या, म्हणजे आईचा एक जन्म दुसरा जन्म बायकोचा आहे.
1: डॉक्टरांनी ऑपरेशनच्या आधी तुम्हालाही एकत्र बसवून चर्चा केली असेल, काही गोष्टी समजावून पण सांगितल्या असतील ना?
0: मला तेवढं नाही पण हिलाच बोलले होते. माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी खरंच तुम्ही जी मला चान्स दिला जी माझ्या मनामध्ये होत ती कुठं ना कुठं व्यक्त करायचं होतं. मी तर फेसबुक वरती स्टेटस वरती तर टाकतच होतो, पण अशा ठिकाणी मला जे भेटलं त्याबद्दल म्हणजे व्यक्त करण्यासाठी खूप धन्यवाद.
1: कठीण परिस्थितीमध्ये अशा काही जर जोडपी असतील तर त्यांना काही तुम्हाला सांगायचंय?
0: एकमेकांचे मन ओळखून आणि साथ दिली तर कसलाही कठीण प्रसंग असेल तर त्यातून मार्ग निघतो. फक्त दोघांची एकमेकाची खंबीर साथ असणं गरजेचं आहे आणि एकमेकाविषयी प्रेम असणं.

मैत्रिणीनो, राजकुमार साळवे यांना मिळालेलं नवजीवन हे आपल्या पत्नीमुळं आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यासाठी ते नेहमी कृतज्ञ आहेत हे त्यांच्याशी बोलताना जाणवत राहिलं. अश्रूंमधून आशेकडं जाण्याचा हा प्रवास ज्यांच्यामुळं शक्य झाला त्या उज्ज्वला ताईंनाही आता आपण भेटणार आहोत. मात्र तत्पूर्वी हे गीत

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: नमस्ते मॅडम.
2: हा नमस्ते ताई. सावित्रीनं जसे आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले अशी आख्यायिका आहे, अशी कथा आपण ऐकतो, तर तसंच साधारण आपली ही कथा आहे, आपल्या आयुष्याची कथा आहे. ज्या परिस्थितीला तुम्ही सामोरे गेला आहात आणि ज्यातनं यशस्वीपणे आज बाहेरही आला आहात, तर तो प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे.
1: माझं नाव उज्ज्वला राजकुमार साळवे. लातूर जिल्ह्यातील पानगाव हे गाव आहे माझं, माहेर. पानगावला शिक्षण झालं आणि 2006 ला लग्न झालं मॅडम माझं.
2: लग्न झालं तेव्हा त्यांना काही सवय अशी होती काही किंवा त्यांना काही आजार होता असा?
1: नाही मॅडम, चांगले होते त्यावेळेस. 10-15 वर्षांनंतर त्यांनी प्यायला शिकले. थोडं थोडं पीत होते पण आमच्या लक्षातच आलं नाही पिण्यामुळे असं होईल करल आम्हाला कधीच वाटलं नाही. मग आमचे ती मोठे दीर पण वारले, सासरे वारले. नंतर मग 5-7 वर्षांनी कोरोना झाला, त्या कोरोनामध्ये दुसरा दीर वारला. असे आमचे मग घरातले 3 माणसं गेले. मग तिसरा माणूस गेल्यानंतर, तिसरा दीर गेल्यानंतर सुरुवात आणखी जास्त केली. मग जास्त त्यांचे पिणं चालू झाल्यानंतर मग काही वर्षांनी आम्हाला कळालं की ह्यांना उलट्या मळमळ फुलाल्यात, अपचन फुलालं. मग आम्ही गंभीर डॉक्टर कडे गेलो, पोटाचे ते डॉक्टर आहेत म्हणून. मग ते डॉक्टर म्हणले लिव्हरचा ह्यांना प्रॉब्लेम आहे, लिव्हर खराब झालेला आहे म्हणले. मग आम्ही तिथं पण उपचार सुरू केला. मग म्हणजे 1-1.5 वर्ष चांगलं वाटलं. आता आम्हाला वाटलं चांगलं बरे झालेत. ह्यांना पण वाटलं आता मी चांगलं झालो, तंदुरुस्त झालो, आता मला कशाचीच गरज नाही असं वाटलं. मग ह्यांनी अजून मी चांगला झालो म्हणून प्यायला सुरू केले. मग तर जास्तच खराब झालं. मग आम्ही काही दिवसांनी अजून गेलो गंभीर डॉक्टर कड. काही दिवसांनी काय 2-3 वर्षानंतर गेलो, म्हणजे ट्रीटमेंट चालूच होती पण ती प्रकृती खूप बिघडलेली होती. मग आम्ही गेलो 2-3 वर्षानंतर, तर त्यांनी म्हणले आता काही नाही राहिलं म्हणले. ह्यांनी महिना किंवा 15 दिवसाचीच आहेत असं म्हणले आम्हाला. मग मला काय आभाळ कोसळलं, जेबीन पाया खरली हादरली. मला आता वाटलं मी आता कसं करू, घरी तरी मोठं कुणीच नाही, माझा करता हाच आहे. माझे तर लेकर एक 7वीला मुलगी, 12वीला मुलगा होता. दुसरी जाऊ पण विधवा, तिचे पण लेकर, सासू म्हातारी. मग मी म्हणलं आता आपण कसं करायचं, करता माणसाला जर असं बोलालं तर आपलं काय खरं. मग माझ्या भाच्याला, माझ्या भावाला, भाचीला बोलवलं त्यांच्या दोस्तांनी. म्हणले की तुम्ही हैदराबादला घेऊन जावात. मग तिथं गेलो, आम्हाला वाटलं तिथं लिव्हर ह्यांचं चांगलं होईल काय औषध गोळ्यानं असं, म्हणजे 1-2 वर्ष जसं झालं आधी गंभीरच्या इथं गेलतो तसं नीट होईल वाटलं. मग तिथं काय झालंच नाही. तिथले डॉक्टर म्हणले पर्याय नाही, म्हणजे आता लिव्हर ट्रान्सफर केल्याशिवाय पर्याय नाही. मग आम्ही म्हणलं लिव्हर ट्रान्सफरला किती पैसे लागतात असं विचारलं. त्यांनी म्हणले 30-35 लाख. आता तर आमच्याजवळ नाहीत म्हणलं एवढे. आम्ही तर दवाखाना करून करून आम्ही सगळे घेऊन गेला, आमच्याकडे काहीच नाही. मग एक दोस्त त्यांचाच होता रवी लांबतुरे म्हणून, मग त्यांचा फोन आला. काय झालं काय नाही विचारले. आम्ही म्हणलं एवढे पैसे लागले, आता आमच्याकडे काही पर्यायच नाही म्हणलं, आम्ही काय करावं. मग त्यांनी म्हणले मुंबईला जावा म्हणले, तिथे KM म्हणून दवाखाना आहे, तिथले डॉक्टर पण लय चांगले आहेत म्हणले, तिथे घेऊन जावा. मग आम्ही गेलो ऍम्ब्युलन्स मध्ये घेऊन गेलो तिथं.

0: तिथं गेल्यानंतर मग ट्रीटमेंट सुरू झाली. अंकिता मॅम, पुन्हा शुक्ला सर, एवढे चांगले ते डॉक्टर की म्हणजे माझे वडील किंवा माझे नातलग बहीण भाऊ असल्यासारखं असं मला केलं त्यांनी. लस बघितले मला त्यांनी. मग म्हणले तुमचे डोनर कोण कोण आहेत, म्हणले मी, म्हणले मीच हा, म्हणलं डोनर. तर बायकोचं एखाद्या वेळेस जुळू शकते, म्हणले तुमच्याकडे आहेत का कोणी दुसरे? दुसरे पण आहेत म्हणलं, दुसऱ्यांचं पण दाखवलं, पण ती माझंच जुळून आलं.
1: त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यावेळेचं घरातलं वातावरण सुद्धा तुम्ही सांगितलं की कसं होतात. पण जेव्हा तुम्ही केईएम ला गेलात आणि डॉक्टरने लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे हे सगळं सांगितलं, डोनर शोधावे लागतील हे सांगितलं, पण मग शोधाशोध काही करावी लागली की तुम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला होता?
0: आम्ही स्वतःहूनच

0: का कोणी दुसरे दुसरे पण आहेत म्हणलं, दुसऱ्यांचं पण दाखवलं पण ती माझच जुळून आलं.
1: त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यावेळेच घरातलं वातावरण सुद्धा तुम्ही सांगितलं की कसं होतात. पण जेव्हा तुम्ही केईएम ला गेलात आणि डॉक्टरने लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे हे सगळं सांगितलं, डोनर शोधावे लागतील हे सांगितलं, पण मग शोधाशोध काही करावी लागली की तुम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला होता?
0: आम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला की माझच घ्या मॅडम. मग मॅडमनी लगेच आम्हाला टेस्टला पाठवलं. मग त्या टेस्ट मध्ये माझी सगळी तयारी झाली, टेस्ट पण चांगल्या आल्या देवाच्या कृपेने, सगळं चांगलं झालं. मग ऑपरेशनला तयार झालो आम्ही.
1: मग सुरुवातीला काही मनात भीती वाटली होती, स्वतःची जीवाची चिंता वाटली होती, कारण मुलं होती, मुलांचं काय होईल, त्यांची तर तब्येत गंभीरच होती आधी.
0: हो मॅडम, मला आधी भीती वाटली नव्हती, पण मला वाटलं की माझ्या मुलाचं कसं होणार असं वाटलं मला. काही वर्ष ह्यांनी असं म्हणजे आमच्या संसारात दुःख कसलं ते नव्हतंच, की दोन तीन माणसं वारलं त्याच्यामुळे, पण माझा नवरा मला असं म्हणजे चांगलंच करत होते, त्याच्यामुळे मग मी खंबीर उभा राहिले. आता आपल्याला पर्याय नाही म्हणलं, हा माणूस गेला तर माझं घर कसं उभा राहणार, ह्या लेकरांचं मला तर होत नाही करणं, सगळंच काही तोच करू शकतो नवराच,
1: बरोबर,
0: मी काहीच करू शकत नाही, म्हणजे मला बाहेरचं काहीच कळत नाही बरं का.
1: हा विचार तुमच्या डोक्यात कधी आला, म्हणजे की आपण आपलं देऊ शकतो लिव्हर आपल्या नवऱ्याला?
0: मला मॅडमनी सांगितलं होतं, केएम मध्ये शुक्ला सर, अंकिता मॅम ने बोलवून घेतलं मला आणि म्हणले डोनर पाहिजे, म्हणजे भावाचं, बायकोचं, मुलाचं. मुलगा तर 18 वर्षाचा नव्हता त्यावेळेस, मुलाचं लागत नव्हतं. मग तुम्ही देऊ शकता का? मग हो म्हणलं मॅडम, मी देऊ शकते म्हणलं. मला काही करा आणि माझ्या नवऱ्याला मला वाचून घेतलंच पाहिजे असं आम्ही ठरवलं. डॉक्टरने सांगितल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की आपणही देऊ शकतो. मला आधी माहित नव्हतं मॅडम मी देऊ शकते असं. मला
1: आता तुम्ही तुमचं लिव्हर देणार हे ठरवल्यावर तुमच्या माहेरच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती?
0: माहेरच्या लोकांची आईची तर नकोच होती, वडिलाची पण नको होती, नको देऊ, तू तरी राहा, नवरा गेला तरी त्या मुलांसाठी आई पाहिजे, लेकरासाठी कोणीतरी एक जण चांगलं पाहिजे. म्हणजे त्यांना वाटत होतं की असं काय चांगलं होते असं वाटायचं. आई म्हणायची नको देऊ, वडील म्हणायचे, पण माझे छोटे दोन भाऊ त्यांनी जरा शिकलेले होते ते म्हणायचे नाही असं कसं दवाखान्यात सांगितलेलं हा चांगलं होते, तर ताई तुझ्या पाठीमागे आम्ही हा, तू खंबीर उभा राहा आणि तू दिल्यामुळं भाऊजी चांगलेच होते. तर आई वडील अडाणी होते, त्यांना काही माहित नव्हतं. भावाला माहित होत की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की चांगलीच होऊन येत्या आमची ताई आणि निमणा, तू तयार हो. मला त्यांनी भाऊ, भाच्यांनी, भाचीने आणि डॉक्टर अंकिता मॅडम, शुक्ला सरनी असं म्हणजे चांगलं सांगून खंबीर उभा केलं होतं.
1: त्यावेळी तुमची दोन्ही मुलांपैकी
0: मुलगी 7वीला आणि मुलगा 12वीला,
1: तर त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य माहिती होतं, म्हणजे कल्पना होती की काय घरात वातावरण चाललंय, चर्चा कशी सुरू आहे, सगळे हॉस्पिटल मध्ये जात आहेत.
0: मुलाला माहित होत, रडत होता त्यांनी. म्हणजे आता तेव्हाचे दिवस आठवल्यास खूप वाईट वाटते बर का. सोबतच होता त्यांनी.
1: इतक्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही जराही विचलित न होता तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात आणि तुमच्या पतीला खरं तर जीवनदान दिलं तुम्ही.
0: हो मॅडम.
1: या सगळ्या प्रवासामध्ये जास्त बळ किंवा ताकद किंवा एक सकारात्मकता म्हणतो ना आपण की नाही मी या परिस्थितीतून बाहेर येणार आहे, आम्हाला दोघांनाही बरं वाटणार आहे आणि आमचा संसार पुन्हा नव्यानं फुलणार आहे, ही एक सकारात्मकता जी असते ना ती कशी मिळाली बरं? काय विचार करत होतात तेव्हा?
0: ते मी सगळं देवावर आणि डॉक्टरवर सोडलं होते मॅडम. आता म्हणलं मी तर काही करू शकत नाही लेकरांसाठी किंवा घरासाठी. मला धीर देणारा होता माझा भाऊ, भाचा, भाची आणि पुतण्या पण होता बर का मॅडम. ह्यांनी धीर दिला, म्हणले ताई तुला काही होणार नाही, म्हणजे महिना किंवा 8-15 दिवसात तू नीट होऊ शकतेस, तुला काही होऊ शकत नाही. आम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय असं, 8 दिवसात तू चलू फिरू शकतेस. मला अंकिता मॅडम ने पण सांगितलं होतं, त्यांनी पण उभा केलं होतं, तुला काही होणार नाही, तू 8 दिवसामध्ये चलू फिरू शकतेस. तिथले येस सर अशी काही त्यांची टीम आहे, त्यांनी खंबीर उभा केलं होतं त्यांनी, डॉक्टर लोकांनी आणि माझ्या नातेवाईकांनी.
1: आता जेव्हा ठरलं की म्हणजे आपल्याला लिव्हर आपलं द्यायचं आहे आणि आता आपण ऑपरेशनला चाललोय, तर आधी डॉक्टरांनी वगैरे पण काही बोलण्यासाठी बोलवलं असेल ना, तर तेव्हा काय सांगितलं डॉक्टरनी?
0: हो मॅडम बोलवलं, मोठी स्क्रीन दाखवली आणि तिथं लिव्हर पण दाखवलं माझं आणि म्हणले तुला 65% देवं लागेल आणि 30-35% तुला राहणार.

0: तेव्हा मात्र मी असं म्हणजे खचले, डोळ्यात पाणी आलं, पण डॉक्टर समोर खचले नाही, कारण मला द्यायचंच होतं, कारण माझ्या नवऱ्याला मला वाचूनच घ्यायचं होतं. वाटलं मी आता जर ह्या डॉक्टरासमोर खचून जाईन तर त्यांनी मला घाबरून द्यायचे नाहीत, म्हणून मी बाहेर आले, थोडस रडले आणि माझ्या माझ्या मनाला धीर दिले, अरे गडे एवढे मोठे मोठे डॉक्टर आहेत, माझं काय होऊ शकणार आहे, मला काही होत नाही, कारण एवढे मोठे डॉक्टर आहेत मला वाचून घेणारच, म्हणून मी तेवढं खचले नाही, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
1: जेव्हा आपण कठीण परिस्थितीत असतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव उभा राहतो, हो की नाही?
0: हा हा हो मॅडम.
1: डॉक्टरनी सुद्धा तुम्हा दोघांनाही खूप समजून घेतलं, तुमची जी काही परिस्थिती होती ती म्हणजे त्यांच्याही लक्षात आली आणि त्यांनी हे सगळं प्रयत्नपूर्वक यशस्वी पारही पाडलं.
0: हो मॅडम.
1: आधी तुम्हाला काही अवयवदानाबद्दल वगैरे माहिती होती?
0: नाही मॅडम, मला माहिती नव्हती, मला डॉक्टरांनी सांगितली.
1: आता तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला काही त्रास होतोय किंवा काय असं?
0: नाही मॅडम, मला काहीही त्रास नाही, आणि त्यांनी सांगितलं होतं तुला काही त्रास होणार नाही, पण ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे ऑपरेशन झाल्या तुझ्या पोटात पाणी होऊ शकते, कॅन्सर होऊ शकते असं मला डॉक्टरांनी बोललं होतं, पण मी त्याही गोष्टीला घाबरले नाही, कारण मला वाटलं आता डॉक्टर आहेत एवढे मोठे आणि मला माझा नवरा उभा करायचे. देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरवर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं, आपल्याला पार पडायचे, आपल्याला ह्या लढाईतून बाहेर पडायचं आहे, म्हणून मी खंबीरपणे उभा राहिले मॅडम.
1: ऑपरेशन नंतर तुम्हाला म्हणजे दोघांना डिस्चार्ज मिळाला आणि तुम्ही घरी आलात वगैरे, तर तेव्हा काय भावना होत्या दोघांच्याही मनात?
0: म्हणजे आता चांगले झालो, ही लढाई आपण जिंकून आलात असं वाटायचं, आता आपल्याला काही होणार नाही असं वाटायचं. आणि मॅडम मी एक सांगते, माझं दुसरं ऑपरेशन झालं म्हणजे लिव्हर ट्रान्सफर झालं ना, त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मला अन्न पाणी काहीच पचत नव्हतं, मग त्यावेळेस मला म्हणजे काहीतरी लीक झालं होतं म्हणा, मग डबल मला दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला नेलं डॉक्टरांनी. आपलं काय करणार असं वाटलं मला, म्हणजे डॉक्टर देवी देवी असल्यासारखं, म्हणजे माझ्या हातात हात घालून तुला काही होणार नाही, मी आहे, आणि मला त्या पहिल्या वार्डातून दुसऱ्या वार्डात शिफ्ट केलं त्यांच्या जवळ, म्हणजे माझ्या मालकाजवळ, असे दोघांचे कॉट जवळ जवळ टाकले.
1: आता या सगळ्यात अवघड परिस्थिती त्याला सामोरे जाऊन तुम्ही त्यातनं बाहेर आलाय आणि आता यशस्वीपणे तुमचा संसार सुरू आहे नीट, तर आता काही जोडपी जे असतील अशा कठीण परिस्थितीमध्ये तर त्यांना काही सांगायचंय तुम्हाला?
0: हो मॅडम, त्यांनी एकमेकाची साथ सोडू नये, एकमेकांना साथ देव, आणि जरी आता हे मी सांगते घर असल्यावर भांडणं होते तर जरी झाले तरी पोटात गाठे ठेवून एकमेकांनी राहू नये, जिथल्या तिथे सोडायचे आणि पुढचा संसार पार पाडायचा असं वाटते. पोटात गाठी ठेवल्यानंतर ते मग तू असा मी तसा, तू मोठा मी मोठा असा संसार होत नसते.
1: महिलांनी स्वतःच आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे, स्वतःची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे, होय की नाही?
0: हो मॅडम.
1: खरंच ते म्हणजे तुम्ही तुमच्या पतीसाठी जे काही केले, तुमच्या संसारासाठी जे काही केले, ते आजच्या काळातले एक सावित्री म्हणूनच तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे आणि तुमच्या पतीने सुद्धा तुम्हाला तसं गौरवलेलं आहे. म्हणजे आज आम्हालाही हे सगळे अनुभव तुम्ही ऐकवले, आकाशवाणीच्या परिवारात तुम्ही त्यासाठी सामील झालात, त्यासाठी मी आकाशवाणी सांगलीकडून आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: होती म्हणून राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांच्याशी वरदा हसबनीस यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. अथ योगानुशासनम. आज आपण बघतोय गर्भसंस्कार. स्त्री जीवनामध्ये गर्भधारणा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. एका पूर्णातून दुसऱ्या पूर्णाची निर्मिती. गर्भ हा जीव 9 महिने 9 दिवसपर्यंत मातेच्या उदरामध्ये वाढवला जातो. या कालावधीमध्ये याला गर्भ अशी संज्ञा असते. या गर्भावर जे काही संस्कार केले जातात ते गर्भसंस्कार. तर संस्कार हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्यांच्या ज्या ज्या काही सवयी आणि लकबी असतात त्या ट्रान्सफर होत असतात. वस्तुत गर्भसंस्काराचा उल्लेख गर्भोपनिषदापासून आहे. गर्भसंस्काराचा मेन उद्देश हा गर्भाचा सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक या सर्व स्तरांवर आपल्याला अपेक्षित असतो. गर्भसंस्कारामध्ये प्रामुख्यानं मातेच्या आहाराचा विशेष विचार करावा लागतो. त्याचबरोबर गर्भसंकल्प, गर्भसंवाद, याचबरोबर मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये ब्रेस्ट प्रिपरेशन याचा देखील विचार करावा लागतो. पण मेन मुद्दा येतो तो येतो योगाभ्यासाचा. डॉक्टर डेव्हिड बार्कर यांनी एक रिसर्च केलेला आहे आणि त्यांनी रिसर्चमधून सांगितलेलं आहे, द वूम मे बी मोर इम्पॉर्टंट दॅन होम. बाळाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक संपूर्ण अस्तित्व या 9 महिन्याच्या वास्तव्यावर अवलंबून असते. तर योगाभ्यासाचा विचार करताना गर्भधारणे झाल्यानंतर 3 टप्प्यामध्ये आपण विचार करतो. फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. योगाभ्यासाने नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण वाढू शकते. तथापि गर्भवतीने गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करायची जी काही आसनं आहेत, प्राणायाम आहेत, ध्यानधारणा आहे यांचे

तज्ज्ञ व्यक्तीकडून यथोचित शिक्षण घेणे आवश्यक आहे. कारण नेहमी जे काही योगाभ्यास केला जातो, जी आसनं केली जातात, त्यातली बरीचशी आसनं प्राणायाम हे गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करत नाहीत. तर आपण पहिल्यांदा विचार करूया योगासनांचा. आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये आपण भौतिक सुखांच्या गराळ्यात अडकल्यामुळे निसर्गानं जी काही आपल्याला शारीरिक क्षमता दिलेली आहे ती खूप मर्यादित झालेली आहे आणि त्यामुळेच नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण देखील कमी झालेले आहे. तथापि आपण नियमित योग्य योगासनांचा सराव केला तर शरीरावयवांना दाब आणि ताण आल्यानं त्याची कार्यक्षमता वाढते. गरोदरपणी स्त्रीचं साधारण 12 ते 15 किलो वजन वाढत असतं. हा जो अतिरिक्त भार आहे तो सहन करण्याची क्षमता देखील आसनांच्या सरावाने वाढते. आपण आसनं करत असताना शरीराच्या हालचाली या संथ करत असतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये स्थिरता टिकवत असतो. या स्थिरतेमुळे देखील गर्भारपणी स्त्रीच्या शरीरामध्ये जे काही हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्यामुळे तिच्यामध्ये भावनिक चंचलता जी काही येते ती देखील दूर व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर सर्व सांध्यांमध्ये स्नायूंमध्ये लवचिकता वाढते, मानसिक ताण कमी होतो, भावनिक संतुलन चांगलं राहतं, झोपेचं प्रमाण योग्य राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. या सर्वाचा परिणाम बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी होतो. योगासनानंतर आपण मुद्रांचा विचार करूया. आपली जी हाताची बोटं आहेत ती 5 ही बोटं पंचतत्वांचं म्हणजेच पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचतत्वांचं प्रतिनिधी करतात आणि या तत्वांचा समतोल साधण्यासाठी व गर्भाच्या स्वास्थ्यासाठी हस्तमुद्रा परिणामकारक ठरतात. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा थायरॉईड ग्रंथीच्या हार्मोन्सचं इम्बॅलन्स होतो. ब्रह्ममुद्रेच्या सरावाने तो निश्चित सुधारतो. सिंहमुद्रेने रक्तदाबाचे नियंत्रण होते. मुद्रांच्या नियमित सरावाने गर्भारपणी अंतःस्रावी ग्रंथींचं संतुलन साधण्यासाठी मदत होते व गर्भ आणि गर्भवती या दोघांचं देखील स्वास्थ्य अबाधित राखतं. प्राणायाम. प्राण म्हणजे चैतन्य. आपला श्वास हा या प्राणाच्या म्हणजे चैतन्य शक्तीवर अवलंबून असतो. प्रेग्नन्सीमध्ये पोटाचा आकार वाढल्यामुळे आपल्या श्वासपटलावर खूप सारा ताण येतो आणि त्यामुळे उथळ श्वसन होण्याची शक्यता असते. जेव्हा नियमितपणे प्राणायामाचा अभ्यास केला जातो, दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला जातो, त्यामुळे आपोआपच शरीरात घेतल्या गेलेल्या हवेचे प्रमाण वाढते. नेहमी आपण साधारण 500 cc हवा घेत असतो पण जेव्हा आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करतो तेव्हा 1500 ते 2000 cc पर्यंत हे हवेचं प्रमाण वाढतं. शरीरात गेलेल्या हवेचं प्रमाण वाढलं म्हणजे आपोआपच शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की आपल्या पेशींना बाळापर्यंत देखील ऑक्सिजन रिच ब्लड सप्लाय होणार आहे की ज्याचा उपयोग बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी निश्चितच होतो. त्याचबरोबर हार्मोन्सच्या बदलांमुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसते अशा वेळी देखील प्राणायाम खूप उपयोगी पडतो. सकारात्मक विचारसरणी वाढीला लागून एक सक्षम माता बनण्यास आवश्यक अशी शारीरिक आणि मानसिक तयारी होते. तथापि प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकूनच करावा कारण कुंभक बंध अशा प्रकारचे प्राणायाम गरोदरपणी करत नसतात किंवा भस्त्रिका कपालभाती यासारखे देखील प्राणायाम केले जात नाहीत. तर दीर्घश्वसन अनुलोम विलोम भ्रामरी शीतली सीतकारी यासारखे प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकून मगच करावेत. पुढचा मुद्दा आहे मंत्रयोग. मननात त्रायते इति मंत्रः. विशिष्ट ध्वनिलहरींचा पाण्यावर परिणाम होत असतो हे सायन्सनं देखील प्रूव्ह करून दिलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असते आणि त्यामुळे मंत्रोच्चारणाचा आपल्या शरीरावर गर्भावर खूप चांगला परिणाम होतो. ज्याप्रमाणे प्रतिजैविकं बाह्य शरीरावर कार्य करतात त्याप्रमाणे आपल्या सूक्ष्म शरीरावर मंत्र विलक्षण प्रभावी ठरतात. संस्कृत मंत्रोच्चारणं वाच्याशुद्धी

ते देखील होते. यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रणवोच्चार किंवा प्रणवसाधना. सगुण ब्रह्माचं एकाक्षरी बीजमंत्र म्हणजे ओंकार. ओंकार हा अ उ म अर्धबिंदू या साडेतीन मात्रांनी बनलेला असतो आणि त्याचा उच्चारणानं आपल्या शरीरामध्ये अल्फा आणि थीटा वेव्ज निर्माण होत असतात की ज्या मनाची शांत आणि सजग अवस्था दर्शवतात. त्यामुळेच ओंकार ध्यान प्रणव साधना याचा गर्भधारणेच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगला परिणाम दिसून येतो. गर्भसंस्कारामध्ये योग साधनेचा जरी विचार केला असला तरी योग्य मार्गदर्शन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद.

अथ योगानुशासनम, मार्गदर्शिका डॉक्टर प्रणोती पिसे। आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा। पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता आहे, आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली। पिनकोड क्रमांक 416 416, पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि ईमेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sanglikashvani@gmail.com। आकाशवाणीच्या सांगली केंद्राच्या कार्यक्रमांची माहिती आपल्याला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे। ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही। आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत। मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या। नमस्कार। ही आकाशवाणीच्या सांगली केंद्राची निर्मिती होती।

वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

चे 5:30 झाली आहेत. आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी.

हाय हॅलो आणि नमस्कार. सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात मी मयुरेश बडवे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आजच्या युवा बीट्समध्ये आपण ऐकणार आहोत दोन जनरेशन्समधला संवाद. एक अपडेटेड आणि पॅशन ओरिएंटेड वर्क मेथड फॉलो करणारी आणि एक ट्रेडिशनल वर्क मेथड फॉलो करणारी. आता ह्यात नक्की फ्रीलॅन्सिंग बरोबर किंवा फिक्स्ड इन्कम देणारा जॉब बरोबर हे आपण ऐकून घेऊयाच. पण त्याआधी तुमची एनर्जी बूस्ट करायला आणि तुम्हाला मोटिवेट करायला ऐकूयात 2018 मध्ये आलेल्या संजू या चित्रपटातील हे सुंदर असं गाणं.

0: सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील हे गाणं आपल्याला प्रत्येक परिस्थितीशी लढा द्यायला शिकवतं. यानंतर ऐकूयात पॅशन आणि पेचेक या दोन गोष्टींमधला इंटरेस्टिंग असा संवाद.
1: आई, अगं झोपली आहेस का?
0: ताई, आई मावशीकडे गेली संध्याकाळी, उद्या सकाळी येणार आहे, विसरलीस का?
1: अरे देवा, होती बोलली होती रे मला, मीच विसरले. ए बर जा पाणी घेऊन ये माझ्यासाठी.
0: ए पाणी बिणी काय आणणार नाही, मला किती कामं पडली आहेत आणि फार लांब आहे का आपलं किचन, जा घेऊन ये जा.
1: ए काय कामं करतोयस रे, लॅपटॉपवर गेमच खेळत बसलास ना.
0: अगं गेम कुठं खेळतोय, काम करतोय, क्लायंटला उद्या व्हिडिओ द्यायचा आहे.
1: ते सोड, तू जेवलास का आणि काय बनवलंस?
0: नाही ना ग, मला वेळच नाही मिळाला. पण तू येताना काय आणलं नाहीस?
1: रोहन रात्री 11:30 मी कॅब मधून येताना जेवण घेऊन येऊ असं वाटतं तुला?
0: हो, आई नाही म्हणल्यावर जेवणाचं कोण, तूच बघ ना.
1: मी रात्री थकून भागून घरी येते आणि तू मला विचारतोस जेवायला आणलं नाहीस म्हणून. अरे दिवसभर घरीच होतास ना, तूच मागवायचंस काहीतरी.
0: अगं पण मी काही रिकामा नव्हतो, माझंही काम सुरू होतं.
1: कसलं काम रे, लॅपटॉप घेऊन बसलास सकाळपासून, मी जाताना घेतला होतास अजून हातात आहे तुझ्या.
0: अगं मी काय दिवसभर लॅपटॉप नाही घेऊन बसलो, आणि जेवढा वेळ बसलोय ना तेवढा वेळ कामच केलंय, आत्ता पण तेच करतोय.
1: अंधारात स्क्रीनवर डोळे फाडून काय काम करतोस एवढा वेळ?
0: अगं तो ट्रॅव्हल ब्लॉगर नाही का, त्याचा व्हिडिओ एडिट करतोय, मला बघून सांग कसं वाटतोय.
1: तुझं हे फ्रीलान्सिंगचं नाटक कधी संपणार आहे? मला वाटलं तू अभ्यासात बिझी असशील म्हणून जेवला नसशील.
0: अगं नाटक नाही आहे ते, पॅशन आहे माझं, मला यातून पैसे मिळतात ना. कालच एका मुंबईच्या क्लायंटने ॲडव्हान्स दिलाय मला, आणि तू सारखं काय माझ्या कामावर टोमणे मारत असतेस?
1: कारण मला वास्तवाची जाणीव आहे रोहन, टिवायला आलास ना तू. पुढच्या आठवड्यात मिड सेम आहे तुझी, किती अभ्यास झाला तुझा का? नुसतं व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स एडिटवर आयुष्य घालवणारस.
0: अभ्यास पण होईल ना माझा, पण एक करिअर आहे माझं, मला ह्याच फील्डमध्ये पुढे जायचंय.
1: करिअर वगैरे काय रे रोहन, आवड म्हणून ठीक आहे ना, पण यात स्टेबिलिटी कुठं आहे? आज तुला एखादा व्हिडिओ एडिट करायला मिळाला, उद्या नाही मिळाला.
0: नाही कसा मिळणार, माझं काम चांगलं आहे त्यामुळं लोक येतात परत.
1: आत्ता येतात पण पुढे काय? तुला माहिती आहे ना AI आलंय.
0: हा मग, AI फक्त एक टूल आहे, ते स्वतःहून नवीन काही बनवत नाही ना.
1: अरे पण जे काम तू 4 तासात करतोस ते AI 4 मिनिटात करतं.
0: अगं या सगळ्या रिस्क माहिती आहेत मला, म्हणून तर मी नुसतं एडिटिंगवर थांबलेलो नाही आहे, मी स्वतःला अपग्रेड करतोय. मी 3D मॉडेलिंग पण शिकतोय, म्हणजे पुढे जाऊन गेम डेव्हलपमेंटमध्ये मला मॉडेल्स कमिशन करता येतील ना.
1: तुला माहिती आहे ना त्यासाठी किती वेळ लागतो?
0: वेळ लागतो म्हणूनच रात्री जागतोय ना, आणि जे डोकं मी चालवतो ते AI नाही चालवू शकत.
1: अरे पण ह्या फील्ड डोक्यावर नाही चालत, एफिशियन्सीवर चालतात. मी आज IT मध्ये 9 ते 5 काम करते, त्याने मला महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळतोय. रोहन फायनान्शियल फ्रीडम आहे मला.

0: काय, उद्या आपल्या घरावर काही अडचण आली तर तुझं पॅशन आपल्याला तारणार आहे का?
1: फायनान्शियल फ्रीडम ताई, तू स्वतःकडे पाहिलेस? 28 वय आहे तुझं, पण 35 ची दिसायला लागलीस. रोज डोकेदुखीच्या गोळ्या खातेस तू. वीकेंडला तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो. तुझ्या त्या फिक्स्ड मंथली इन्कमसाठी ना तुझी मेंटल हेल्थ आणि तुझं फ्रीडम सगळं सगळं विकलंयस तू. हे बघ, फक्त मंथली पगार मिळतो म्हणून मी तुझ्यासारखा झोंबी बनू शकत नाही. मला माझं काम एन्जॉय करायचं.
0: हा पगार नसताना तर हे लॅपटॉप, वायफाय कनेक्शन हे सगळं तुला मिळालं नसतं रोहन.
1: माहिती आहे मला, दरवेळेस ऐकवण्याची गरज नाही आहे ताई. हे वायफाय, हे लॅपटॉप सगळं तुझ्या पैशावर चालतंय हे मी विसरलं.

0: म्हणून मी तुझ्यासारखा झोंबी बनू शकत नाही. मला माझं काम एन्जॉय करायचं.
1: हा पगार नसताना तर हे लॅपटॉप, वायफाय कनेक्शन हे सगळं तुला मिळालं नसतं रोहन.
0: माहिती आहे मला, दरवेळेस ऐकवण्याची गरज नाहीये ताई. हे वायफाय, हे लॅपटॉप सगळं तुझ्या पैशावर चालतंय हे मी विसरलेलो नाहीये.
1: मी तुला ऐकवत नाही रे रोहन, पण वास्तवाची जाणीव करून देते. तू कधी विचार केलास की मी माझा जॉब सोडून तुझ्यासारखं घरी का नाही बसत?
0: कारण तुला ती फिक्स पगाराची सवय लागली.
1: सवय नाही, ती गरज आहे. आज जर मी जॉब सोडला तर उद्या या घराचा खर्च कोण चालवणार? तुझं ते कधीतरी येणारे क्लायंट्स की तुझी ती पॅशन? तुला वाटतं मी रोज ऑफिसला एन्जॉय करायला जाते? मलाही कंटाळा येतो रोहन डेली रुटीनचा, पण मला घरातल्या जबाबदाऱ्या दिसतात.
0: आणि तुला असं वाटतं की मला त्या जबाबदाऱ्या दिसत नाही. ताई, मी काय डोळ्यावर पट्टी बांधून नाही बसलोय. मला माहिती आहे तू आपल्या घरासाठी खूप करतेस, म्हणूनच मी माझ्या या फ्रीलॅन्सिंगमध्ये जीव तोडून काम करतोय ना. तुला असं वाटतं की मी रात्रभर टाइमपास करतो. अगं, पण मी नवीन स्किल शिकतोय, स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करतोय, जेणेकरून 2 वर्षांनी मला कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत आणि तुझ्यावर डिपेंडही राहायला लागणार नाही.
1: अरे पण हे 2 वर्षानंतरचं प्लॅनिंग झालं, आजचं काय? आजच्या तारखेला तुझ्याकडे किती सेक्युरिटी आहे? अचानक काही अडचण आली तर काय करणार आहेस तू? रोहन, तुला हर्ट्झबर्गची थेअरी माहितीये? पैसा हा आनंद देईलच असं नाही, पण पैसा नसला ना की दुःख आणि तणाव नक्की येतो.
0: अगं, पण प्रत्येक गोष्टीची सिक्युरिटी पहिल्या दिवशी नसते ना ताई. तू जेव्हा जॉबला लागलीस तेव्हा पहिल्याच दिवशी तुला सगळं सेट मिळालं होतं का? नाही ना. तसंच हा माझा स्ट्रगलिंग फेज आहे, पण यात माझा स्वतःचा कंट्रोल आहे.
1: कंट्रोल? कसला कंट्रोल रोहन? क्लायंट्सने पैसे वेळेवर दिले नाही तर तू काय करशील रे?
0: अगं, ही रिस्क माहिती आहे ना मला, पण ती मी ठरवून घेतलेली कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. मी आत्ता जो वेळ इन्व्हेस्ट करतोय ना तो माझ्या स्वतःच्या भविष्यासाठी करतोय, कोणाच्या दुसऱ्याच्या कंपनीचे टार्गेट पूर्ण करायला नाही. मला तुझ्या कष्टाची पूर्ण जाणीव आहे आणि मी लवकरात लवकर स्वतःचा कर्ज स्वतः उचलायला सुरुवात करेन, पण त्यासाठी तू माझ्या कामाला नाटक किंवा टाइमपास म्हणावं असं मला वाटत नाही. माझं स्वप्न आहे हे, मला माझी कला दाखवता येते यातून.
1: अरे पण बेसिक गरजा भागत नसतील तर माणसाला कलेच्या स्वप्नांचा काय उपयोग आहे?
0: अगं, पण सेल्फ डिटर्मिनेशन काही असतं का? नाही, माणसाला स्वतःच्या मर्जीने समाधानाने काम करता यायला हवं. तुझ्या कॉर्पोरेट दुनियेत लोक फक्त क्वायट क्विटिंग करतात. म्हणजे काय माहितीये? काम आवडत नाही पण पगार मिळतो म्हणून फक्त डेस्कवर जाऊन बसायचं आणि गरज आहे तितकंच काम करायचं.
1: अरे पण त्यात चुकीचं काय? आम्हाला तेवढ्याच कामाचे पैसे मिळतात आणि आम्ही तेवढंच करतो.
0: अगं, पण पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथचं काय? ती काहीच होत नाही ना. मला तसं नाही जगायचं. मला रात्री झोपताना वाटलं पाहिजे की मी आज काहीतरी क्रिएटिव्ह आणि भारी केलंय.
1: ठीक आहे, तुला जे करायचं आहे ना ते तू कर.
0: अगं ताई, चिडू नको ग. आणि बघ, याच वयात असं स्वातंत्र्य आहे ना मला हे सगळं करायचं.
1: ठीक आहे ना रे, पण जेव्हा तुझं स्वातंत्र्य तुला ताटात जेवण आणून देणार नाही ना तेव्हा माझ्याकडे येऊ नको.
0: ए, तेव्हाच तेव्हा बघू ग. जा. गुड मॉर्निंग ताई.
1: गुड मॉर्निंग.
0: आज ऑफिसला नाही जायचं?
1: जायचं ना, पण थोडं लेट जाईन आज. डोकं दुखतं रे रात्रभर. मी कॉल केला ऑफिसमध्ये आणि सांगून टाकलंय त्यांना.
0: मग तुझा बॉस काही बोलला नाही?
1: फोनवर कुठला बोलतोय, गेल्यावर बोलणार. अरे लेट जाण्यापेक्षा न गेलेलं बरं वाटतं आजकाल.
0: बरं, थांब, गोळी देतो तुला आणि ते मलम पण लावून देतो, थांब.
1: ऐक ना रोहन, तुझ्याशी बोलायचं आहे थोडं. कालच्यासाठी खरंच सॉरी. अरे अरे, मला इतकं चिडायचं नव्हतं तुझ्यावर, पण ऑफिसचा खूप ताण आहे आणि सगळा तुझ्यावर निघाला.
0: अप, इट्स ओके ताई, माझंही चुकलं. म्हणजे मी तुला झोंबी म्हणायला नको होतं, आय एम व्हेरी सॉरी. पण काल तू जे बोललीस ना सिक्युरिटीबद्दल, ते मी रात्रभर विचार करत होतो. मला भीती वाटते का कधी कधी? काल मी तुला मोठ्याने सांगून गेलो की मला मुंबईच्या क्लायंट्सने ॲडव्हान्स दिला आहे, पण खरं सांगायचं तर मागच्या महिन्यातली 2 कामांची पेमेंट अजून थकली आहेत. क्लायंट फोन पण उचलत नाही.
1: मी हेच सांगत होते तुला काल, हीच आहे ती इन्स्टॅबिलिटी.
0: आणि नुसता पैशांचा प्रश्न नाही आहे, कधी कधी खूप वेगळेच त्रास होतात.
1: कसला त्रास? तुला तुझं काम आवडतं ना?
0: आवडतं, पण सलग 12-12 तास स्क्रीनकडे बघून डोकं सुन्न होतं.
1: अरे मग ब्रेक घ्यायचास ना रोहन, कोणी जबरदस्ती केली आहे?
0: अगं, डेडलाईन्स असतात ताई. आणि सर्वात वाईट म्हणजे जेव्हा क्रिएटिव्ह ब्लॉक येतो तेव्हा वाटतं. डोकं पूर्ण ब्लॉक होतं, काहीच नवीन सुचत नाही, पण काम तर द्यावं लागणार ना.
1: मग काय करतोस तू?
0: काय करणार, तसाच

0: वाचून राहतो स्क्रीन समोर, मग माझी पॅशन सुद्धा एखाद्या ओझ्यासारखी वाटायला लागते आणि माझ्या आवडीची गोष्ट करायला सुद्धा नको नको होत, जॉब केलेला बरा असं वाटायला लागत.
1: रोहन, हाच प्रॉब्लेम आहे. हे बघ, जेव्हा तुझ्या खात्यात पैसे नसतात तेव्हा तुझं पॅशन, तुझी क्रिएटिव्हिटी सगळी ब्लॉक होते. अरे, रिकाम्या खिशाने नाही बघतायत स्वप्न.
0: खर तर तू काल ते फिक्स्ड इन्कमचं बोललीस ना, ते पटलं मला. म्हणजे तुझंच बघ ना, तुझे SIP सुरू आहेत, शेअर्सचा पोर्टफोलिओ छान ग्रो करतोय, बँक बॅलन्स पण मस्त आहे. मला पण तुझ्यासारखा काहीतरी बॅकअप प्लॅन तयार करायचा
1: आहे. अरे वा, मग काय विचार केलास रोहन?
0: म्हणजे हे फ्रीलान्सिंगचे पैसे आहेत ना, त्यातून एखादी मंथली SIP सुरू करणार आहे मी.
1: अरे पण त्यासाठी सुद्धा फिक्स्ड इन्कम लागतो. महिन्याला तुझ्या अकाउंटमधून आपोआप पैसे कट होतात. बॅलन्स इश्यू झाला की पेनल्टीज लागतात. पण तू इन्व्हेस्टमेंटचा, सिक्युरिटीचा विचार करतोस ना, हे ऐकूनच मला समाधान वाटतं.
0: ताई, तू आहेस ना सिक्युअर, मल्टिपल इन्व्हेस्टमेंट्स आहेत तुझ्या, मग तरी तू का इतकी टेन्स असतेस?
1: कारण माझं बँक अकाउंट जरी भरलं असलं ना तरी माझं समाधान होत नाही रे. मला अजूनही आठवतंय, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मला इव्हेंट्स मॅनेज करायला, सोशलाइज करायला खूप आवडायचं. आता मी फक्त त्या कोडिंगच्या चुका काढतीये, क्लायंट्सच्या शिव्या खातीये. अरे, या पेचेकनं मला सिक्युरिटी दिली आहे पण माझी स्वतःची ओळख खरंच पुसून टाकली. आजकाल असं वाटतं की मी फक्त बिलं भरण्यासाठी जन्म घेतलाय.
0: अगं ताई, असं का बोलतीयस?
1: अरे नाही तर काय, परवा पण आई रूममध्ये आली, म्हणाली लाईटचं बिल भरायचं आणि निघून गेली. माझं पण काम सुरू होतं तेव्हा, म्हणून पण असेल कदाचित. अरे पण मला वाईट वाटलं रे. आणि ही एकच गोष्ट नाही आहे, ऑफिसमध्ये 2 मिनिटं गप्पा मारत बसलं ना की लगेच बॉस येतो, एफिशियन्सीवर लेक्चर देतो. नुसती ती लॅपटॉप स्क्रीन बघत बसावं लागतं, बाकी काहीच करता येत नाही. का तर मंथ एंडला बँक बॅलन्स वाढेल म्हणून.
0: ताई, खरं सांगायचं तर आईला तुझ्या पैशांची नाही, तुझी काळजी वाटते. रोज रोज तुला डोकेदुखीच्या गोळ्या घेताना बघून ना खूप वाईट वाटतं तिला.
1: आणि रोहन, हे सेम तिचं तुझ्या बाबतीत पण होतं. तू दिवसभर घरात लॅपटॉप घेऊन बसलेला असतोस. अरे मला कळतंय की तू काम करतोस, पण आईला आणि बाहेरच्या लोकांना कसं कळणार आहे? ते म्हणतात यांचा मुलगा काहीच करत नाही, घरात बसून खातोय नुसता.
0: अगं पण ताई, हे लोक मला उद्या खायला घालणार आहेत का? मग त्यांचा विचार का करतेस तू?
1: अरे खायला देणार नसले तरी बोलायचं पण थांबत नाहीत ना. आईला किती वेळ ऐकून घ्यावं लागतं माहितीये तुला? तू काय करतोस हे त्यांना दिसतच नाहीये.
0: अगं पण माझं काम त्यांना दिसत नाही म्हणून मी कमवलेल्या पैशांची किंमत नाहीये का?
1: किंमत आहे पण स्टेटस नाहीये. हे बघ रोहन, स्टेटस ही खूप महत्वाची गोष्ट आहे, अशातला काही भाग नाहीये. पण मुलगा जर बॅग घेऊन बाहेर जाताना दिसला तर लोकांनाही वाटतं काहीतरी करतोय, आयुष्यभर सेक्युअर आहे.
0: अगं पण ताई, लोकांसाठी मी माझं पॅशन नाही ना सोडू शकत.
1: तसं नाहीये
0: ताई. म्हणजे हे बघ, आपण दोघं एका अर्थी दोन वेगळ्या पण चुकीच्या टोकांवर उभे आहोत ना. मी फक्त पॅशनच्या मागे धावतोय आणि तू फक्त पेचेकच्या मागे. पण जर आपण या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर?
1: म्हणजे काय?
0: म्हणजे बघ, मी माझं BSc शिक्षण आधी पूर्ण करतो, त्यानंतर मी एखाद्या चांगल्या कंपनीत बेसिक लेवलचं का होईना पण जॉब शोधेन, ज्यामुळे मला एक बेसलाईन इन्कम मिळेल, महिन्याला फिक्स पगार आला की मला पैशांची चिंता राहणार नाही, आणि त्यानंतर संध्याकाळी किंवा वीकेंडला मी माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम साईड हसल म्हणून करेन.
1: हां, हे अगदी प्रॅक्टिकल बोललास. म्हणजे तुझी नोकरी तुला फायनान्शियल स्टेबिलिटी देईल आणि तुझं फ्रीलान्सिंग तुला सॅटिस्फॅक्शन देईल. आणि समजा पुढे जाऊन तुझं व्हिडिओ एडिटिंगचं काम खूप वाढलं तर तू नोकरी सोडून पूर्ण वेळ तेच करशील.
0: हां, म्हणजे मी कॅप्टन अमेरिका आणि पगार ही माझी ढाल असेल, पण माझं फ्रीलान्सिंग म्हणजे थॉरचा हातोडा.
1: हा, मोठा आला एव्हेंजर. पण तुला माझा पॉइंट कळला ना, हे आताच खूप भारी वाटत.
0: ताई माझं ठीक आहे, पण तुझं काय?
1: माझं काय?
0: अगं तू तर नोकरी सोडू शकत नाहीस ना पॅशनसाठी.
1: नाही, पण मला एक सुवर्ण मध्य काढावं लागेल, काहीतरी वेगळं करायला हवं.
0: तू जॉब क्राफ्टिंग का ट्राय करत नाहीस?
1: जॉब क्राफ्टिंग हा काय प्रकार आहे?
0: म्हणजे बघ, मी एका पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं, जॉब क्राफ्टिंग म्हणजे आहे त्या नोकरीतच आपल्या आवडीची गोष्ट शोधायची किंवा निर्माण करायची.
1: अरे पण मला तुझ्यासारखी स्पेसिफिक कला नाही आहेत.
0: अगं सोशलायझिंग पण एक कलाच आहे, सगळ्यांना नाही जमत ते.
1: अरे पण त्याचा मला कुठे उपयोग होणार आहे?
0: म्हणजे बघ, तुला लोकांशी बोलायला, मॅनेजमेंट करायला, सोशल वर्क करायला आवडतं ना, मग तू तुझ्या कंपनीच्या HRशी का बोलत नाहीस? कंपनीची CSR कमिटी जॉईन कर.
1: CSR कमिटी ती काय करते?

0: अगं ह्याच CSR कमिटीमधून कंपनी सोशल वर्क करतात, त्यात तू पार्टिसिपेट कर ना. तुझं IT काम करत करत सेम प्रिमायसेस मध्ये तू तुझं पॅशन फॉलो करू शकतेस.
1: सोशल वर्क? अरे रोहन, मला माझा रेग्युलर जॉब करायला वेळ मिळत नाही, त्यात एक्स्ट्रा काम कुठून करू? विकेंडला पण बॉसची कामं असतात, आणि हे एक्स्ट्रा काही केलं ना तर उरलेला श्वास पण कोंडेल माझा.
0: अगं ताई, पण आठव ना तू कॉलेजमध्ये असताना काय काय करायचीस. तू एकाच वेळेस कॉलेजचं मॅगझिन सांभाळायचीस, ड्रामा क्लबचे इव्हेंट मॅनेज करायचीस, आणि तरीही तुला वेळ मिळायचा अभ्यास करायला. तेव्हा नव्हती की तुझी चिडचिड होत?
1: ते वेगळं होतं रे. तेव्हा मी कधीच थकत पण नव्हते. रात्री उशिरापर्यंत आम्ही डेकोरेशन करायचो, तरी दुसऱ्या दिवशी सकाळी लेक्चरला फ्रेश असायचो.
0: एक्झॅक्टली, कारण ती तुझी पॅशन होती. ऊर्जा आहे तुझ्याकडे ताई, ती संपलेली नाहीये. फक्त ती चुकीच्या जागी, म्हणजे फक्त कोडिंगच्या चुका शोधण्यात खर्च होतीये. CSR कमिटीमध्ये तुला पुन्हा तेच इव्हेंट्स ऑर्गनाइज करता येतील, लोकांशी कनेक्ट होता येईल, तुझा तो कॉलेजवाला नेहाचा स्पार्क परत येईल, आणि त्यासाठी तुला जॉबही सोडावा लागणार नाही.
1: अरे म्हणजे मला जॉबही बदलावा लागणार नाही, माझा पगारही सेक्युअर राहील, आणि मला कामात नवीन पर्पज पण मिळेल. रोहन, दिस इज अ ब्रिलियंट आयडिया. मी एक काम करते, मी सोमवारी ऑफिसला गेल्या गेल्या आधी HR मेल टाकते.
0: बघ, पॅशन आणि पेचेक हे शत्रू नाही आहेत, ती एकाच गाडीची दोन चाक आहेत. पैशांशिवाय पॅशन टिकत नाही, आणि पॅशनशिवाय पैसे कमवण्यात मजा नाही. आपल्याला फक्त बॅलेन्स साधायचा आहे.
1: पटलं बाबा तुझं म्हणणं. काल रात्री मी ज्या भावाला मूर्ख समजत होते, तो रातोरात एवढा समजूतदार कसा झाला?
0: टॅलेंट आहे का ताई?
1: हे टॅलेंट अभ्यासात वापर रे जरा, मिड सेम क्लिअर करशील.
0: हा, मिड सेम वरनं आठवलं. आता एक डील करूया.
1: कुठली डील?
0: हे बघ, मी आजपासून माझ्या मिडसेमचा सिरियसली अभ्यास करणार, नो एक्सक्यूज. पण तू?
1: मी काय?
0: तू या विकेंडला लॅपटॉप बंद करून माझ्यासोबत नवीन आलेलं नाटक बघायला यायचं, आणि मग त्यानंतर आपण मस्त बाहेर जेवायला जायचं तुझ्या पेचेक मधून.
1: नाही नाही नाही, तुझं पॅशन जे तुला पैसे आणून देत आहे ना, त्यातून केलेलं जेवण जास्त टेस्टी लागेल असं वाटतंय मला.
0: ताई, तूच आत्ता म्हणालीस ना, फायनान्शियल फ्रीडम असायला पाहिजे. मग तुझ्याकडे बिल भरण्याचा फायनान्स आहे, आणि माझ्याकडे मस्त काहीतरी ऑर्डर करायचं फ्रीडम. विन विन सिच्युएशन आहे दोघांसाठी.
1: डन, डील पक्की. पण थांब, माझी पण एक अट आहे.
0: आता कसली अट? अगं, मी अभ्यासाला तयार झालो ना.
1: फक्त अभ्यास नाही रोहन, मला तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही वर्क लाईफ बॅलन्स बद्दल एक रूल ऍड करायचा. तू आजपासून रात्री 11:30 नंतर लॅपटॉपला हात लावणार नाहीयेस. तुझं ते पॅशन असो किंवा फ्रीलान्सिंग, रात्रीची झोप नीटच असायला हवी रोहन. ओके?
0: अगं पण ताई, रात्रीच तर शांतता असते, क्रिएटिव्ह काम तेव्हाच होतात ग.
1: काहीही नाही, तू रात्री जागतोस ना म्हणून इतके डार्क सर्कल्स आलेत डोळ्याखाली. 11:30 म्हणजे 11:30 शट डाऊन.
0: बर बर, ठीक आहे, मला तुझी अट मान्य. पण मग माझी एक क्रॉस अट आहे.
1: बोल काय.
0: रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तू तुझा तो ऑफिसचा फोन डू नॉट डिस्टर्ब वर टाकायचा. विकेंडलाही तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो, आणि तू निमूटपणे करतेस. हे चालणार नाही. विकेंड तुझा स्वतःचा आहे, बॉसचा नाही.
1: अरे पण काही इमर्जन्सी आली तर काय करणार?
0: ऑफिस मध्ये आग लागली तरच ती इमर्जन्सी समजायची. बाकी सगळं सोमवारच्या सकाळपर्यंत थांबू शकतं. जर मी माझी रात्रीची शिफ्ट बंद करतोय तर तुला तुझी विकेंड शिफ्ट बंद करावीच लागेल, मान्य का?
1: बापरे, माझा लहान भाऊ मॅनेजमेंटचे धडे देतोय मला आता. ठीक आहे बाबा, डन. रविवारी लॅपटॉप बंद आणि ऑफिस फोन सायलेंट. चल आता चहा संपव आणि लगेच अभ्यासाला लाग. ओके?
0: यस बॉस.

सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात आज आपण ऐकलं पॅशन आणि पेचेक यावरील संवाद, ज्याने आपल्याला समजलं की पॅशन आणि पेचेक ही दोन्ही एकाच गाडीची दोन चाक आहेत, आपल्याला फक्त बॅलन्स करायची गरज आहे. सहभाग मनोज्ञा उद्दार मयुरेश बडवे, सादरकर्त्या तेजा दुर्वे. आजच्या युवा बीट्सच्या या हटके एपिसोडमधून मी मयुरेश तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया असाच एक इंटरेस्टिंग विषय घेऊन.

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलली. भिवंडी पोलिसांची तिघांना अटक. विरोधकांची चौकशीची मागणी. पक्षांतर करणाऱ्या खासदारांवर उद्धव ठाकरे यांची यवतमाळच्या सभेत जोरदार टीका. शहीद जवानांच्या कुटुंबियांना मुद्रांक शुल्कातून पूर्ण दिलासा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. आणि नागपूर महानगरपालिकेचा वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा करवाढ नसलेला 6,202.99 कोटी रुपयांचा शिल्की अर्थसंकल्प सादर. आता सविस्तर बातम्या. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आज ही माहिती दिली. भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकत पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. प्राथमिक तपासात आरोपी दिल्लीहून टीईटी परीक्षेचे प्रश्नपत्र घेऊन भिवंडीत आले होते आणि ते सुमारे 1.5 कोटी रुपयात विकण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. राज्यभरातील 1,028 केंद्रांवर उद्या आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता टीईटी पुढे ढकलण्यात आली असून ही परीक्षा प्रक्रिया पारदर्शकतेत होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपा सरकारला कोणतीही परीक्षा पेपर

0: अटीशिवाय घेता येत नसल्याचा आरोप करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अन्यथा तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला. पेपरफुटी मागील रॅकेट आणि त्याला मिळणारं कथित राजकीय संरक्षण उघड करण्याची गरज असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं आहे. यवतमाळ इथं आयोजित जाहीर सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गट भाजपा आणि पक्षांतर केलेले खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. पक्षांतरापूर्वी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सभेत दाखवत त्यांनी संजय देशमुख यांनी जनादेशाशी गद्दारी केल्याचा आरोप केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधत पक्ष आणि चिन्ह हिरावून घेतले तरी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचा दावा त्यांनी केला. जोपर्यंत शिवसैनिक माझ्यासोबत आहे तोपर्यंत कुणीही कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना संपवू शकत नाही असंही ठाकरे यांनी भाषणाच्या शेवटी स्पष्ट केलं
1: की जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत मी कोणाला घाबरत नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत कोणी किती प्रयत्न केले तरी ठाकरे काय शिवसेना ही कोणी संपू शकणार नाही आणि तो विश्वास माझ्यात आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर या अन्यायाला तोडून फोडून टाकल्याशिवाय मी राहणार नाही एवढं एक वचन मी आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
0: विकास निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले. राम मंदिर, शेतकरी, पीक विमा आणि संविधानाच्या मुद्द्यांवरूनही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. राम मंदिरातील देणग्यांचा हिशोब जाहीर करण्याची मागणी करत या विषयावर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत सरकारला जाब विचारण्याचं आवाहन त्यांनी केलं. सभेच्या शेवटी गद्दारी करणाऱ्यांना आगामी काळात जनतेनं जाब विचारावा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल दिल्लीतील राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठी स्वप्न पाहून शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असा प्रेरक संदेश मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना दिला. जिल्हा वार्षिक आदिवासी योजनेअंतर्गत गडचिरोली, अहेरी आणि भामरागडच्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी त्या ठिकाणी दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135 भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हरियाणातील रेल्वे रुळांवरून आज देशातली पहिली हायड्रोजन रेल्वे यशस्वीरित्या धावली आहे. भारतीय रेल्वेनं आज देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान प्रामुख्यानं रेल्वेच्या आपत्कालीन ब्रेक यंत्रणेचं अंतर आणि वेगातील संतुलन या तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. MSME दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. MSME क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे क्षेत्राची उत्पादन उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतं असंही ते म्हणाले. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शहीद जवान आणि अधिकाऱ्यांच्या वीरपत्नी, वीरमाता तसंच कायदेशीर वारसादारांना शासकीय शेतजमिनीच्या हस्तांतरणाच्या वेळी मुद्रांक शुल्कातून पूर्ण सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं मंजूर केला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
3: परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता वीर माता, वीर पत्नी आणि शहीद कर्मचारी अधिकाऱ्यांच्या परिवारातील कुठल्याही वारसदारांना स्टॅम्प ड्युटी लागणार नाही, मुद्रांक शुल्क लागणार नाही.
0: या निर्णयामुळे शहीदांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून यापूर्वी त्यांनाही मुद्रांक शुल्क भरावं लागत होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवासी विमानानं प्रवास करण्याचा आदर्श घालून दिल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनीही त्याच पद्धतीनं प्रवास केल्याचं बावनकुळे यांनी स्वागत केलं. विमान प्रवासादरम्यान प्रत्येक वेळी राजकीय चर्चा होतेच असं नाही असं ते म्हणाले. नागपूर महानगरपालिकेचा वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा 6,202.99 कोटी शिल्की अर्थसंकल्प स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे यांनी आज महापौर नीता ठाकरे यांच्याकडे सादर

केला. या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणताही नवीन कर न लावता विकास कामांवर भर देण्यात आला आहे. नाग नदी प्रदूषण मुक्तीसाठी कर्ज रोख्यांद्वारे 200 कोटी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक नगरसेवकाला प्रभाग विकासासाठी 25 लाखांचा निधी देण्यात येणार असून 200 क्रीडांगणांच्या विकासाचं उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. याशिवाय पे अँड पार्क योजना, महापौर माहेर योजना, स्मार्ट प्रभाग, बुनकर आणि मारबत महोत्सव तसंच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शताब्दी संग्रहालय उभारण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. महापौर हर्ष मुस्कान योजना, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 12 नव्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी आणि 12 मनपा शाळांच्या पुनर्बांधणीवरही भर देण्यात आलाय. पर्यटनाला चालना देण्यासाठी #VisitNagpur पुस्तिका, अनुभव केंद्र, अत्याधुनिक मत्स्यालय आणि स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात आहे. महालातील गडकरीवाडा इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात उद्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत जनसंपर्क कार्यक्रम होईल. यावेळेत मंत्री महोदय नागरिकांची निवेदनं स्वीकारतील, नागरिकांनी व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरूपात आणाव्या असं आवाहन करण्यात आलंय. अमरावती, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि कोल्हापूर इथं सारथीची विभागीय केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामं पूर्ण होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे पुण्यात काल आयोजित विविध स्पर्धा परीक्षात यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. हवामान. येत्या काही तासात नागपूर जिल्ह्यासाठी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे जारी करण्यात आलाय. याशिवाय वर्धा, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आगामी काही तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट, तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची TET परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलली. भिवंडी पोलिसांची 3 जणांना अटक, विरोधकांची चौकशीची मागणी. पक्षांतर करणाऱ्या खासदारांवर उद्धव ठाकरे यांची यवतमाळच्या सभेत जोरदार टीका. शहीद जवानांच्या कुटुंबियांना मुद्रांक शुल्कातून पूर्ण दिलासा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. आणि नागपूर महानगरपालिकेचा वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा करवाढ नसलेला 6,202.99 कोटी रुपयांचा शिल्की अर्थसंकल्प सादर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. विविध भारती पर.

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपरफुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून शेवटच्या आठवड्यात तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणीसाठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
2: 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे ते जे काय विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
1: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
3: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
1: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध परीक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
4: नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रति त्यांच्या

0: भविष्याच्या संदर्भात काही देणंघेणं नाही.
1: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
2: राज्यातल्या मोठ्या मध्यम आणि छोट्या अशा सर्व धरणांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 22.73% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42.16% होता. महसूल विभागनिहाय पाहता अमरावती विभागात सर्वाधिक 38.11% पाणीसाठा असून त्याखालोखाल नागपूर, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर विभागाचा क्रमांक लागतो. पुणे विभागात सर्वात कमी 13.46% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचं शासनानं सांगितलं आहे. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठीच्या योजनेला मंजुरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगडावर आज तिथीप्रमाणे 353वा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. या सोहळ्याला शिंदे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. रायगड हा केवळ दगडांनी बांधलेला किल्ला नाही तर तो आपल्या स्वाभिमानाचा कणा आहे असंही ते यावेळी म्हणाले. मंत्री भरत गोगावले, स्थानिक आयोजक आणि हजारो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातला दौरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून सुरू केला. निवडून आल्यावर पक्षांतर केलेल्या खासदारांना आणि भाजपालाही जाब विचारा असं आवाहन ठाकरे यांनी यवतमाळ इथल्या सभेत केलं. दरम्यान तुमचं स्वातंत्र्य कोणाला हिरावू देऊ नका, पुढची निवडणूक होईल तेव्हा आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून द्या असं आवाहनही त्यांनी केलं. वाशिममध्ये झालेल्या सभेत त्यांनी पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा इशारा दिला. याच सभेतून उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम मतदारसंघातून डॉ सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी केलं. बारामती इथं खेत बचाओ अभियानांतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात सुधारणा झाली असून कांद्याचा दर सरासरी प्रति क्विंटल 3,000 रुपयांपुढे गेला आहे. पूर्व आशियाई देशांकडून वाढलेली मागणी आणि विविध राज्यातून होत असलेली खरेदी यामुळे लासलगाव, पिंपळगाव, बसवंत सारख्या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं आहे. तसंच तहसीलदाराच्या निलंबन करण्याचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. गुरुवारी देसाईगंज तालुक्यातल्या कोंढाळा इथं सिंड्राई रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरू असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी 35,20,000 प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर जप्त केला. या प्रकरणी राजस्थानच्या 22 वर्षीय चालकाला अटक करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून सुरतहून विजयवाड्याकडे जाणारा कंटेनर जप्त करत पोलिसांनी ही कारवाई केली. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यामधल्या शिवपूर गावात आज महिला आणि ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची तोडफोड करून आग लावली. अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही ते दखल घेत नसल्यानं ही तोडफोड केल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी उद्या आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटला।

0: उद्या होणारी परीक्षा रद्द, परराज्यातल्या तिघांना अटक, टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न, निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणी साठा, बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
6: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 45151 आणि 45151 STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12-1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही वनिता मंडळ.
7: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
8: पाणी वाचवा रे.

0: प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभा समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी, तर वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
1: राज्य सरकारकडून 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांविरोधात पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही. अधिवेशनाचं कामकाज हाताळण्यासाठी प्रभारी मंत्र्यांच्या नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. राज्यातील 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सोमवार दिनांक 22 जूनपासून सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेचं कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि अक्षय कर्डिले यांना विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्तावाचं वाचन केल्यानंतर सभागृहानं 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान चुका झाल्याचा खुलासा विधानसभा अध्यक्षांनी केला आणि दिलगिरी व्यक्त केली. पावसाळी अधिवेशनातलं कामकाज हाताळण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील काही खात्यांचा प्रभार अन्य मंत्र्यांकडे दिला असून विधानसभा अध्यक्षांनी याबाबतची माहिती सभागृहाला दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्याची नवी प्रथा चुकीची असल्याचं सांगत विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्याला हरकत घेतली. मात्र मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आली होती अशी आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. अंमली पदार्थांच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून ड्रग्ज विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. राज्य सरकारनं 19 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहाला दिली. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार 100% प्रयत्नशील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात मराठी भाषेचा प्रचार संवर्धन आणि शासकीय कामकाजातला मराठीचा वापर वाढवण्यासाठी येत्या वर्षभरात पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि कोल्हापूर या 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केली. सदस्य सुधीर मुनगंटीवार.

0: यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. यासोबतच लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या ऐतिहासिक इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोकणातील आंबा आणि काजू पिकांचं तब्बल 90% नुकसान झालं असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRF निकषांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारकडून वाढीव आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. तर कोकणातील बागायतदारांना तातडीनं दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या मदतनिधीची प्रस्ताव मदत पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आली आहे. तसंच फळपीक विमा योजनेतून निधीही दिला जाणार असून येत्या 15 दिवसात हा निधी वितरित केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केलं. मुद्रांक शुल्क निश्चितीत अर्धन्यायिक अधिकाऱ्यांच्या गैरवापराच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन केलं जाणार असल्याचंही महसूल मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. महाराष्ट्रात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली आहेत. देशभरात एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5 लाख घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड इथं केतन अगरवाल या तरुणाच्या झालेल्या हत्येच्या निष्पक्ष तपासासाठी या घटनेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करायचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले. सदस्य सुनील शेळके यांच्या मागणीनंतर त्यांनी हे निर्देश दिले. मात्र तालिका अध्यक्षांनी दिलेले निर्देश सरकारला लागू होतात का असा तांत्रिक मुद्दा विरोधी पक्षांवरचे सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी अंतिम निर्णय घेतील असं तालिका अध्यक्षांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधानसभाचे साप्ताहिक समालोचन ऐकलं. आता ऐकूया विधान परिषदेचे साप्ताहिक समालोचन. लेखन केलं आहे अनुराग कांबळे यांनी, वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
0: 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर आणि दिवंगत विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच ST कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. पुणे विषारी दारूकांडात आवश्यक असल्यास मकोका कायदा लावणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा. ही होती विधान परिषदेच्या आठवड्याच्या कामकाजातील काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या डॉ नीलम घोरे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थूजी भेंडे यांचा सभागृहाला परिचय करून दिला गेला. 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सादर केल्या. सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात आधीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटी रुपये तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,252 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817.66 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेशकुमार कन्हैयालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत आदरांजली अर्पण करण्यात आली. सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसंच महागाई भत्ता घरभाडं भत्ता वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयकं अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांना यावेळी शपथ देण्यात आली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारसींची अंमलबजावणी करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. सांस्कृतिक कार्य विभागानं ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारनं आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय केला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करायचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की अलीकडे घडलेल्या 2 भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकासह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बस खरेदी करण्यात आल्या आहेत. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आलाय. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका लावण्यात येईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जातोय. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षा अखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
1: आताच आपण विधिमंडळाचं साप्ताहिक समालोचन ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात।
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी।
3: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
4: ओ सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
5: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय।
4: सर, हे NPS संचय काय?
5: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत।
6: $1,000,000 लॉटरी मला
7: ऑफर्स पासून सावधान।
8: RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा।
10: श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत। प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी।
11: किसान वाणी, किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा।

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना
2: मिळेल पेन्शन साधार शेतकरीला राही निराधार सुखाशी नाते जोडले जाई मातारपण खुशाल होय सुरक्षित होई अन्नदाता सुरक्षित होई अन्नदाता.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
3: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
1: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
3: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
1: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
3: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
0: मंडळी कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात सध्या परिस्थितीत पीक नियोजनाच्या महत्वाच्या बाबी याविषयी सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत आणि डॉक्टर संदीप कदम कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांच्याशी केलेली चर्चा. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो आता आपण सध्या परिस्थितीमध्ये पीक नियोजनाच्या काय काय महत्त्वाच्या बाबी आहेत या विषयावर सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत सर आणि डॉक्टर संदीप कदम सर यांच्याशी चर्चा करूयात आणि मंडळी त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की या परिस्थितीमध्ये आपण पीक नियोजनासाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे याविषयी. तर सुरुवातीला राऊत सर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार.
0: सर मला सांगा की आत्ताचा जर विचार करतो म्हटलं आपण तर पेरणीसाठी आणि पेरणीला जेवढा आवश्यक आहे तेवढा पाऊस झाला आहे का म्हणजे आपण पेरणी करू शकू असा ओलावा जमिनीत आहे का.
4: नमस्कार शेतकरी बंधूंनो. हा जो प्रश्न आहे खूप महत्त्वाचा आहे कारण आता पावसाला अल निनोच्या प्रभावामुळे पावसाला नुसतीच सुरुवात झालेली आहे. काही भागामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस पडला आहे तर काही भागामध्ये एखादा पाऊस झालेला आहे. परंतु असा एक पाऊस झाल्याच आपण पेरणी करणे हे काही योग्य राहणार नाही. त्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये पुरेसा ओलावा आहे की नाही हे तपासणे किंवा हे पाहणे महत्त्वाचे आहे आणि त्यानंतरच त्या मी म्हणतो की सगळ्या शेतकरी बंधूंनी जमिनीतील ओलावा पाहूनच पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणी करू नये. जसं आपण म्हणतो की 75 ते 100 सेंटीमीटर आपला मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी किंवा पावसाची जी ओली आहे ती 20 सेंटीमीटरपर्यंत खोलपर्यंत ओली गेल्यानंतर तपासून आपण पेरणी करावी. जास्त ओलावा जर नसेल आणि आपण एक पाऊस आला बा आता पेरणी करून टाकू अशी गडबडीत जर पेरणी केली कारण उशीर झाला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच आता पेरणीची घाई झालेली आहे. परंतु ओलावा नसताना किंवा कमी ओलावा असताना ती पेरणी केलेले बियाणे न उगवल्यामुळे आपल्याला दुबार पेरणीची गरज पडू शकते. त्यामुळे पुरेसा ओलावा झाला की नाही हे तपासून आपण पेरणी करायची आहे आणि त्याच्यासाठी आपण सुरुवातीला आपण मातीचा जर गोळा करून पाहिला तर माती जर गोळा झाली आणि ती चिकट न राहता गोळा होऊन आपल्या हातामध्ये जर तो गोळा तयार झाला तर त्याच्यात अशा प्रकारच्या जमिनीमध्ये आपण पुरेसा ओलावा आहे किंवा 9 इंचापर्यंत ओली गेली असल्यास त्या जमिनीमध्ये आपण पेरणी करावी आणि पुढील 7 ते 8 दिवसाचा हवामानाचा अंदाज पाहून आपण योग्य व्यवस्थापन करून त्याप्रकारे पेरणी करून आपले जी नवीन आता उशिरा झालेल्या हंगामाची सुरुवात करावी. आपण या परिस्थितीमध्ये जवळपास सर्व पिकांची लागवड 7 जुलैपर्यंत करू शकतो. त्यामुळे एकदम घाई न करता जसा आपला ओलावा टिकून राहील किंवा ओलावा आपल्या जमिनीमध्ये झाला आहे तशीच आपली पेरणीची सुरुवात करावी आणि योग्य व्यवस्थापन करून पुढील खरीप सीझन हा यशस्वी करावा.
0: नक्कीच सर. कदम सर मला वाटतं की कापसाचं जे बियाणं आहे म्हणजे कापसाची पेरणी मला वाटते आटपत आलेली आहे. सोयाबीनच्या पेरणीविषयी आणि त्यामध्ये असलेल्या तणाविषयी आपलं काय म्हणणं आहे.
5: छान चांगला प्रश्न विचारला मॅडम. आपण सध्या परिस्थितीत आपल्या यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती पाहता जवळपास शेतकऱ्यांची कपाशीची पेरणी ही आटोपली आहे किंवा चालू आहे. काही जे शेतकरी आहेत थोडे थांबलेले आहेत वाट पाहून राहिले परंतु बरेचसे शेतकऱ्यांनी पेरणी कपाशीची लागवड केलेली आहे आणि त्याच्यावर कुठे एक दोन ठिकाणी चांगले पाऊस आले, परिसर वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी चांगले पाऊस पडलेले आहे, कुठे 50 सेंटीमीटर 60 सेंटीमीटर पाऊस झालेला आहे. आपल्या इथे यवतमाळची जर परिस्थिती बघतो म्हटलं तर यवतमाळ तालुक्यात आपल्या इथे आपल्या सेंटरवर जो पाऊस मोजला जातो हा जूनमध्ये गेल्या 3-4 दिवसात 25 ते 30 mm पाऊस आपल्या इथे पडलेला आहे. त्यामुळं कपाशीची ही जी पेरणी आहे ही शेतकऱ्यांनी केलेली आहे. आता महत्त्वाचा प्रश्न जो उरतो तो आहे सोयाबीनची पेरणी. तर सोयाबीनच्या पेरणीकरता आताच आमचे राऊत सर सहाय्यक प्राध्यापक कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांनी सांगितले की 75 ते 100 mm पाऊस झाल्याशिवाय म्हणजे जमिनीत पुरेसा ओलावा झाल्याशिवाय सोयाबीनची पेरणी करू नये. खरोखरच यदा कदाचित तुमची जर ओल 4-6 बोटं गेलेली आहे आणि तुम्ही पेरणी केली आणि पावसाने जर उघडीप दिली तर ते सोयाबीनचं बियाणं अंकुरण तर होते परंतु शेवटी मग त्याला जर पाऊस 8-10 दिवस नाही मिळाला तर जमिनीत उरला ओलावा हा संपून जातो वरच्या थरातील आणि त्याची मुळे जेव्हा जशी जशी खोल जातात तसं ते खोल गेलेली मुळे कोरड्या मातीत जातात त्यामुळे हा सोयाबीनला त्याचा मार बसू शकतो. त्यामुळे आपण नेहमी सांगतो की 20 सेंटीमीटरपर्यंत खोली पाण्याची म्हणजे खोली गेल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करणं हे योग्य असते. तर यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस हा 20 सेंटीमीटरपर्यंत गेलेला असेल असं यवतमाळ जिल्ह्याचं म्हणजे सध्या चित्र आहे, पण काही भागात अजून पाऊस सुरू व्हायचा आहे. तर जेव्हा केव्हा हा पाऊस होईल आणि सोयाबीनची आपण पेरणी कराल तर शेतकरी बंधूंनो यावर्षी कसं झालं आहे, पहिली सोयाबीनचा हा सीझन उशिरा झालेला आहे त्यामुळं आज आता शेतकऱ्यांना जांभूळ वही करणे याच्यासाठी आता वेळ राहिलेला नाही. जवळपास जसा पाऊस पडेल पेरणीयोग्य तसेच शेतकरी पेरणीला सुरुवात करणार आहे, त्यामुळे जांभूळ वही न झाल्यामुळे

त्याच्यावर तणाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा शक्यता होऊ शकते. त्यामुळे तण व्यवस्थापन हे सोयाबीनमध्ये यावर्षी करणे फार महत्त्वाचे आहे आणि त्या अनुषंगाने मी शेतकरी बंधूंना हेच सांगेल की आपली पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर जेव्हा आपण कराल तर पेरणी झाल्याबरोबर आपण उगवणपूर्ण जे तणनाशक असते ते तणनाशकाची फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. डायक्लोसुलाम याकरिता जे स्ट्रॉंग आर्म नावाचं औषध आहे त्याचा जो केमिकल घटक आहे तो डायक्लोसुलाम 84% आहे आणि हे डायक्लोसुलामची एक पाउच जो आहे 12.4 ग्रॅमची मिळते ती प्रति एकर आपण पेरणी झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पेरणीच्या पेरणी होऊन फसाट झाली की त्याच्या

0: नी करणे अत्यंत आवश्यक आहे. डायक्लोसुलाम याकरिता जे स्ट्रॉंग आर्म नावाचं औषध आहे त्याचा जो केमिकल घटक आहे तो डायक्लोसुलाम 84% आहे. आणि हे डायक्लोसुलामची एक पाउच जो आहे 12.4 ग्रॅमची मिळते, ती प्रति एकर आपण पेरणी झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पेरणी होऊन फसाट झाली की त्याच्यामागे तुम्ही अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून फवारणी करून घ्या. आणि ते फवारणी करणे याकरता महत्त्वाचं आहे की तुम्हाला यावर्षी जांभूळ वही करण्याकरता वेळ मिळालेला नाही, त्यामुळे हे उगवनपूर्व तणनाशक जर तुम्ही मारले तर तुम्हाला 15-20 दिवस म्हणजे उगवनपश्चात तणनाशक मारेपर्यंत वेळ मिळतो. आणि तुमचं जे सोयाबीनचं पीक आहे हे सोयाबीनचं पीकच फक्त उगवून येईल, तुमच्या शेतात तण होणार नाही. त्यामुळे ही एक काळजी शेतकरी बंधूंनी जरूर घ्यायला पाहिजे. सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांनी त्या अगोदर आपण जे रिकमेंड करतो की पेरणीपूर्व, तर पेरणीपूर्व आपल्या इथे पाऊसच झाला नाही त्यामुळे आपण पेरणीपूर्व जे तणनाशक आहे जसे फ्लिक्लोरॅलिन वगैरे बासालिन ज्याला म्हणतो तर ते काही आपल्या इकडे कुणी त्याचा उपयोग जास्त करत नाही. आपल्या इथे हे उगवन पूर्व तणनाशक आणि उगवन पश्चात हे दोनच तणनाशक शेतकऱ्यांमध्ये प्रिय आहेत. तर मी शेतकऱ्यांना या सोयाबीनच्या पिकाबद्दल उगवन पूर्व तणनाशक वापरण्याची शिफारस करतो आहे.
1: नक्कीच सर, तुम्ही जीही माहिती सांगितली त्या पद्धतींचा शेतकरी बांधव अवलंब करतील. पण राऊत सर, मला काय वाटतं आताच कदम सर बोललेत की काही जणांची पेरणी झालेली आहे सोयाबीनच्या बाबतीत आणि काहींची व्हायची आहे. आता ज्यांची व्हायची आहे आणि तुम्ही सांगितलं, सरांनी सांगितलं की पुरेसा ओलावा जमिनीमध्ये नाही आहे, पण आता जेव्हा पाऊस पडेल आणि ओलावा त्यांना पाहिजे तसा होईल तेव्हा ते पेरणी करतील, मग उशिरा लागवड केल्यानंतर ते बियाणं चांगलं असलं पाहिजे, मग ते कोणतं बियाणं घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी?
2: शेतकरी बंधूंनी कोणत्याही कंपनीचे चांगल्या प्रतीचे बियाणे घ्यायचे. सर्टिफाईड जर बियाणं त्यांना मिळत असेल तर शक्यतो सर्टिफाईड बियाणे घ्यायचे, किंवा विद्यापीठाच्या ज्या काही वाहन आहे जसं की PDKV अंबा म्हणून जी वाहन आहे किंवा सुवर्ण सोया आहे या पिकाचे वाहनाची सुद्धा महाबीजमार्फत उपलब्धता आहे, तर या PDKV अंबा या वाहनाचा वापर करावा आणि शक्यतो सर्टिफाईड बियाण्याचा वापर करावा, म्हणजे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रतीचे बियाणे कृषी केंद्र धारकाकडून प्राप्त होईल. आणि आताच कदम सरांनी सांगितलं की आता तणनियंत्रण हा ज्यांची पेरणी झाली आहे कपाशीमध्ये सुद्धा आपण तणनियंत्रणासाठी म्हणजे उगवण पेरल्यानंतर लगेच जे 48 तासामध्ये फवारण्यासाठी पेंडेमिथिलीन वापरू शकतो तर त्याचा वापर करावा. आणि ज्यांची पेरणी झालेली आहे त्यांनी उगवनपश्चात तणनाशकामध्ये जे वेगवेगळे तणनाशक आहेत जसे टर्गा सुपर आहे किंवा हिटवीड आहेत अशा प्रकारचे जे तणनाशक आहे त्यांचा वापर योग्य प्रकारे केलात, म्हणजे 15 ते 25 दिवसापर्यंत याचा वापर केलास तणाचा बंदोबस्त होऊन आपल्याला तण नियंत्रण करता येईल.
1: कदम सर, मला काय वाटतं की तुम्ही सांगितलं की सोयाबीन पिकाच्या बाबतीत काय महत्त्वाच्या बाबी आहेत त्या, पण आता आपण म्हणजे ज्यांची आता पेरणी व्हायची आहे सोयाबीन पिकाची, तर त्यांना ते सोयाबीन बियाण्यावर बीज प्रक्रिया करता येईल का, किंवा आपल्याला उगवनपूर्व त्याची चाचणी करता येईल का की ते बियाणं किती शुद्ध आहे, ते पेरायला योग्य आहे की नाही, काय सांगता?
0: यामध्ये आता मॅडम आपण असं विचारलं आहे की त्याची बियाण्याची चाचणी करता येईल का, तर शेतकऱ्यांनी जर घरचं बियाणं वापरायचं असेल तर तेव्हाच शेतकरी हे त्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून पाहते. आणि आता जी पेरणीची वेळ आलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना ज्यांना घरचं बियाणं वापरायचं होतं किंवा आहे त्यांनी अगोदरच त्या बियाण्याची उगवण क्षमता तपासलेली असेल. आणि सध्या जे आपण मार्केटमधून बियाणं घेतो त्याची उगवण क्षमता तपासण्याची सध्या काही आवश्यकता नाही, कारण त्यामध्ये 70% जे मिनिमम जर्मिनेशन आहे कंपल्सरी तेवढं पाहिजेच, तेवढा लॉट असल्याशिवाय ते बियाणंच पास होत नाही आणि त्याची जी नोंद आहे ती लेबलवर नमूद असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे कृषी केंद्रातून सर्टिफाईड जे बियाणं घेतलेलं आहे त्याचा काही सध्या आवश्यकता नाही जर्मिनेशन टेस्ट करण्याची, परंतु शेतकऱ्यांनी पेरणी करते वेळेस बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्या बीज प्रक्रिया याकरिता करतो की या अगोदरही सुद्धा मी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की सोयाबीन पेरते वेळेस आपण बीज प्रक्रिया नक्कीच कराल, म्हणजे तुमचं 50% हे पीक तुमच्या हातात येते आणि तुम्हाला त्या पिकावरचा जो रोग किडींचा बचाव आहे हा 50%पर्यंत तुम्ही कमी करू शकता फक्त एकट्या या बीज प्रक्रिया केल्यामुळे. आणि याचा खर्चसुद्धा एकरी जास्त नाही आहेत, 200 ते 250 रुपयाच्या दरम्यानच प्रति एक

0: डिग्री हा खर्च येतो. तर त्याकरता कुठली कुठली औषधी, कुठली कुठली फंगीसाइड्स, इन्सेक्टीसाइड्स आहेत ती वापरली पाहिजे याबद्दल मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. तर सर्वप्रथम जी सोयाबीनवर बाल्यावस्थेत जी येणारी कीड आहे, ती कीड म्हणजे चक्रभुंगा आणि खोडमाशी. याच्यामुळे काय होते की चक्रभुंगा म्हणजे छिद्र पाडून आपल्याला ते झाड जरी हिरवं दिसलं तरी त्याला त्याचं जे स्टेम असते, जी फांदी असते, फांदी मूळ मुळापासून तो खोड ज्याला म्हणतो आपण, ते खोड त्या माशीनं पोखरलेलं असते आणि त्यामुळे ते एकदम वाळल्यानंतर पोकळ झाल्यानंतर ती पडून सोयाबीनचं नुकसान होते. हे एक कीड. दुसरी आहे चक्रभुंगा आणि खोडमाशी, ह्या दोन कीडी झाल्या. आणि तसेच सोयाबीनवर जो आहे तो सोयाबीनवर विल्ट नावाचा जो रोग येतो आणि मूळकूज ज्याला म्हणते विल्ट किंवा मूळकूज, तर म्हणजे त्याचे मूळ कुजून जातात, त्याच्यावर फ्युजेरियम नावाची जी बुरशी जमिनीत असते त्या बुरशीचा पांढऱ्या बुरशीचा अटॅक झाला की ते मूळ जे केसमुळं असतात ती सगळी बुरशीमुळे अटॅक झाल्यामुळे वाळून जातात आणि मरून जातात, त्यामुळे ते सोयाबीन एकदम वाळून जाते. तर ही जी रोगराई किंवा कीड सोयाबीनवर येऊ नये सोयाबीनच्या बाल्यावस्थेत, म्हणजे सोयाबीन साधारण 20-25 दिवसाचं होईपर्यंत किंवा 1 महिन्यापर्यंत, त्यामुळे याला बीज प्रक्रिया करणे ही आवश्यक आहे. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने याकरिता 3 फंगीसाईडचा ज्याला बुरशीनाशके याचा रिकमेंडेशन्स केलेले आहे आणि त्यामध्ये एक आहे विटावॅक्स पॉवर 3 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे, दुसरं आहे एव्हरगोल नावाचं औषध जे 1 मिली प्रति किलो याप्रमाणे वापरलं पाहिजे, आणि तिसरं जे आहे झेलोरासुद्धा हे 3 मिली प्रति किलो याप्रमाणे शेतकऱ्यांनी पहिले सीड ट्रीटमेंट या 3 पैकी एका बुरशीनाशकाची करणं आवश्यक आहे. किंवा जर त्यामध्ये महाबीजच्या किंवा कशा प्रायव्हेट कंपनीच्या चांगल्या जर कंपनीच्या बॅग्ज असल्या तर त्यामध्ये थायरमचीसुद्धा एक पुडी सोबत त्या बॅगमध्ये असते, त्या थायरमची सुद्धा ट्रीटमेंट केली तरी चालेल. आणि त्यानंतर पहिले फंगीसाईड आणि त्यानंतर जे थायमेथॉक्झॅम आहे, जे किडी सांगितल्या मी तुम्हाला, चक्रभुंगा आणि खोडमाशी, या दोन्ही किडीच्या अटकावासाठी किंवा नियंत्रणासाठी जे थायमेथॉक्झॅम नावाचं क्रुझर मार्केटमध्ये जे औषध मिळते ते 20 मिली प्रति 10 किलो या डोजनुसार त्याची तुम्ही सीड ट्रीटमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे यामुळे काय होते की तुमची जी कीड आहे ही कीड संपूर्ण नियंत्रणात येते.
1: तर राऊत सर मला सांगा, आता सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर जमीन थोडीशी गरम म्हणजे उबदार होते, मग अशा वेळी कोणकोणते किडे येतात आणि कोणकोणता रोग येऊ शकतो पिकांवर आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, काय सांगता येईल?
2: आता सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये तर पेरणी झाल्यानंतर मूळकूज वगैरे सारख्या रोगाचा प्रादुर्भाव आढळू शकतो आणि किडीमध्ये लष्करी अळीचा वगैरे नंतर येतो, पण सध्या मूळकूजचा प्रादुर्भाव आढळू शकतो तर त्यासाठी सीड ट्रीटमेंट बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण यावर्षी महत्त्वाचा विषय हा आहे की अल निनोच्या सावटामुळे पाण्यामध्ये खंड, पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी आता लागवड केली आहे त्यांचं ठीक आहे, पण ज्यांनी लागवड केली नाही त्यांनी शक्यतो रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा आणि त्याच्यावरच बेडवरच पेरणी करावी. म्हणजे जास्तीत जास्त पाणी आपल्या जमिनीमध्ये कसं मुरेल आणि साचून राहील किंवा साठवल्या जाईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर ज्यांनी पेरणी झालेली आहे ते सुद्धा आता दौऱ्याला दोरी बांधून 2 ओळीनंतर किंवा 1 ओळीनंतर जर त्यांनी एक प्रकारची नाली तयार करून घेतली, फरो करून घेतला, तर त्याचासुद्धा सरी पाडल्यास तर त्या सऱ्यामध्ये पाणी साचून ते सुद्धा जास्तीत जास्त पाणी जमिनीमध्ये टिकून राहण्यास मदत होईल. आणि तसंच ज्यांनी पेरणी केली नाही त्यांनी जर उताराच्या आडव्या दिशेने पेरणी करायची आहे, उताराला आडवी, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त पाणी आपल्या जमिनीमध्ये मुरेल. आणि ज्यांच्याकडे संरक्षित ओलिताची सोय आहे त्यांनी त्यासाठी तयार राहावं. जर समजा एखाद्या वेळेस खंड पडला पावसाचा आणि पिकाला पाण्याची गरज आहे तर त्या संरक्षित ओलिताचा तो वापर करून त्या पिकाला वाचवू शकेल. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आच्छादनाचा वापर करावा. पाण्यामध्ये खंड, पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता असल्यामुळे आपली तयारी असणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये आपण आच्छादनामध्ये वेगवेगळे जे कुटार वगैरे असतं, आपल्याकडे गवांडा असतो, त्याचासुद्धा वापर आपण योग्य पद्धतीने केला तर आपल्याला जास्तीत जास्त जमिनीमधला ओलावा टिकून ठेवण्यास मदत होईल. आणि जे आपले अंदाज आहे त्याच्यामध्ये आपल्याला असा पावसाचा खंड पडल्यास त्याच्यामध्ये आपल्याला चांगली मदत होईल आणि आपलं पीक वाचवण्यासाठी आपल्याला ते फायदेशीर पडेल.

0: अशा पद्धतीने लोकांनी शेतकऱ्यांनी ओलावाचं व्यवस्थापन करणे सुद्धा गरजेचं आहे. तसंच आता लागवड करताना ज्यांनी लागवड व्हायची आहे त्यांनी शक्यतो बियाणे खरेदी केले असल्यास आणि नसन केले तर कमी कालावधीच्या बियाण्याचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला त्या पिकाचं व्यवस्थापन करण्यास मदत होईल.
1: सर, जाता जाता शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल?
2: शेतकऱ्यांना आता या खरीपासाठी शेवटच्या क्षणी सर्व शेतकऱ्यांना ह्याच मार्गदर्शन आम्ही इथे करणार आहोत की सोयाबीन पेरते वेळेस थोडं जमिनीमध्ये ओलावा झाल्याशिवाय सोयाबीन पेरणीची घाई करू नये, कारण अजूनही आपल्याजवळ सोयाबीन पेरणीकरिता 15 जुलैपर्यंत 15 जून ते 15 जुलै हे विद्यापीठाचं आपण रिकमेंडेशन आहेच किंवा वेळ आपण दिलेली आहे, त्यामुळे आपण 15 जुलैपर्यंत सुद्धा सोयाबीनची पेरणी करू शकता. त्यामुळे पुरेसा ओलावा जमिनीत होईपर्यंत तुम्ही सोयाबीनची पेरणी करणे शक्यतो टाळा. 2 नंबर, सोयाबीनची पेरणी करते वेळेस तुम्ही बीज प्रक्रिया अवश्य करा. बीज प्रक्रियेमध्ये मी अगोदर 3 फंगिसाईड आणि 1 इन्सेक्टिसाईड सांगितलेलं आहे, त्यामध्ये पुन्हाही मी रिपीट करतो की विटावॅक्स पावर 3 ग्रॅम प्रति किलो किंवा एव्हरगोल 1 मिली प्रति किलो किंवा झेलोरा 3 मिली प्रति किलो याप्रमाणे 3 पैकी 1 फंगिसाईडची तुम्ही ट्रीटमेंट सोयाबीनसाठी करा. आणि त्यानंतर थायमेथॉक्झॅम 10 मिली प्रति किलो या रेटने त्याची सीड ट्रीटमेंट तुम्ही जरूर करा. आणि सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर कारण यावेळेस जांभूळवाईसाठी आपल्याला वेळ न मिळाल्यामुळे उगवण पूर्व जे तणनाशक आहे मार्केटमध्ये डायक्लोसुलाम त्याची तणनाशकाची जी फवारणी आहे ती अत्यंत आवश्यक आहे, ती जरूर तुम्ही करा. तसेच कापसाबद्दलसुद्धा आमचं असं म्हणणं आहे की कापसातसुद्धा तुम्ही उगवण पश्चात जर तणनाशक वापरले असा वापरायचे असेल तर तुम्ही उगवण पश्चात तणनाशक वापरून तणाचा प्रादुर्भाव कमी करा, कारण सध्या लेबरचा जो प्रॉब्लेम आहे, मजुरांची जी कमतरता आहे, ही मजुरांची कमतरता फार जाणवते. त्यामुळे आणि एकदा कापसात तण थोडं मोठं झालं की त्याचं कंट्रोल करणं, त्याचं नियोजन करणं हे थोडंसं कठीण जाते. त्यामुळे कापूस छोटा असतानाच उगवण पश्चात तणनाशकाची जशी राऊत सरांनी सांगितलं टर्गा सुपर हिटवीड या 2 पैकी 2 तणनाशकाची तुम्ही फवारणी करून कापसातसुद्धा तणांचं नियंत्रण हे करू शकता. एवढेच मी इथे शेतकऱ्यांना संदेश देतो आणि थांबतो.
1: तर सर, आज आपण इथे आलात आणि सध्या परिस्थितीमध्ये पीक नियोजनाच्या काय काय महत्त्वाच्या बाबी आहेत या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा केली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद, नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण सध्या परिस्थितीत पीक नियोजनाच्या महत्त्वाच्या बाबी याविषयी सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत आणि डॉक्टर संदीप कदम कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांच्याशी भावना कांबळे यांनी केलेली चर्चा ऐकली आहे.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जनसेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
5: आणि मंडळी, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। गेले 24 तासातील पर्जन्यमान, कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडला, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। गेल्या 24 तासात राज्यात नोंदवला गेलेला पाऊस सेंटीमीटरमध्ये याप्रमाणे: विदर्भामध्ये वर्धा या ठिकाणी 2.7, देवळी तेल्हारा येथे 2.2, मारेगाव येथे 2.1, बाळापूर येथे 1.9, कोरपणा येथे 1.7, चांदूर रेल्वे या ठिकाणी 1.4 सेंटीमीटर पाऊस पडला। पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आणि कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं।
6: छाया

0: आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार.
1: माहितीचं वावर किसान वाणी.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.

0: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनिता मंडळ.
5: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
1: आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजू शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजू आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
3: 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे त्यांचे जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
2: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
4: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
2: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध परीक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
5: नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
2: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलैच्या 2 आठवड्यापासून कर्जमुक्तीची

रक्कम पात्र शेतकऱ्यांना थेट कर्जखात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल असं प्रशासनानं जाहीर केलं आहे. कर्ज खात्याच्या माहितीत किंवा बँक तपशिलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं दाखल झाले. सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी विमानतळावर केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांचे आभार मानले. सेशल्स हा भारताचा महत्वपूर्ण सागरी भागीदार आणि हिंद महासागर क्षेत्रातला घनिष्ठ मित्र आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. आपल्या भेटीमुळे नागरिकांच्या कल्याणासाठी दोन्ही देशातलं सहकार्य वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय नेते आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. राम मंदिर देणग्यांच्या कथित अपहार केल्याप्रकरणी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे. या राजीनाम्यांवर 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचंही विश्वस्त मंडळानं कळवलं आहे. देणग्यांशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल असं आश्वासनही विश्वस्त मंडळानं दिलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमधील कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. रामाला भाजपापासून मुक्त करण्याच्या चळवळीचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल असंही ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तर 4 जणांवर बैहर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बैहर आणि घडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानच्या ईशान्य भागाला आज 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार यात जीवितहानीचं वृत्त नाही. या भूकंपाचं केंद्र 215 किलोमीटर भूगर्भात असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेनं म्हटलं आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधल्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणने आपल्यावर पुन्हा ड्रोन हल्ला केल्याचा बहारीननं आरोप केला आहे. बहारीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून हा आरोप केला. मात्र त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांबाबतचे कोणतेही तपशील दिलेले नाहीत. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही बहारीननं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करून हा हल्ला केल्याचं इराणच्या लष्करानं म्हटलं आहे. अमेरिकेचा हल्ला हा संयुक्त राष्ट्रांची सनद आणि दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात आणण्याच्या कराराचं उल्लंघन आहे असा दावाही इराणनं केला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल अमेरिकेनं इराणवर हल्ले केले. त्यानंतर इराणनं हा हल्ला केला होता. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीनं बहारीनवरच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला बहारीनच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून यामुळे सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक बँकेनं बांगलादेशसाठी $110 कोटी आपत्कालीन वित्त पुरवठ्यास मान्यता दिली आहे. बांगलादेशमध्ये सध्या इंधन आणि खत दरवाढीमुळे आर्थिक अस्थिरता आणि अन्न सुरक्षेविषयी वाढती चिंता आहे. या पॅकेजमध्ये खतांची आयात आणि तांदळाच्या उत्पन्नाला पाठबळ देण्यासाठी $30 कोटी समावेश तर रोग सहाय्य, जीवनावश्यक वस्तू, आवश्यक वीज पुरवठा आणि आपत्कालीन खर्चासाठी $71.30 कोटी राखून ठेवण्यात आले आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अमेरिकेत पनामा आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्याशिवाय क्रोएशिया आणि घाना यांच्यातही सामना होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देविका सिहा, किदांबी श्रीकांत आणि रौनक चौहाननं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. MSME दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका

0: कार्यक्रमात ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात राम उगावकर लिखित बाजी प्रभू देशपांडे यांच्यावरील पोवाडा विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ऐकूया.

0: diplomatic efforts. Bahrain reported a drone attack today, calling it a flagrant violation of its sovereignty, while a strike was reported near Erbil in northern Iraq. In southern Lebanon, an Israeli drone strike hit the Nabatea area a day after Israel and Lebanon signed a U.S. brokered framework for Israeli withdrawal and restoring Lebanese state authority. In the FIFA World Cup, Panama will take on England in Group L match at East Rutherford in U.S. tonight. In another Group E fixture, Croatia will face Ghana at Philadelphia in U.S. And that is the end of this news bulletin.
1: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट 5:55 दरम्यान. आपण आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी अखंडपणे ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.